नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सार पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाचतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजाने विचारलं। सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते, विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतकंच दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ण करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर आवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले, राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एके दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व बांधून ठेवत असू. आई भाऊ आले भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थाने ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे, भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाक देवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळी आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दणका. दणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाकी होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली? मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही? तुम्ही कोणी बोलले नाही? श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत? मी म्हटलं, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेला हवं होत, परंतु आता काय बोलू. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो.
आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम और आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: सारेगामा काव्य यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

0: नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव नेवासे अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून जीवन अनुभूतीतून भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेली. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेळू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांचा या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विणला आहे. संत कबीर म्हणाले आहेत,
1: झिनी झिनी झिनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी
0: सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अब्रूचे धिंडवडे ही कथा सादर करणार आहे. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4000 त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना. या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण ने नगाई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला होता व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलकी वाजवे. दुसऱ्यांच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार ढुम ढुम ढुम असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळात सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले, शाळा सुटली. लांडग्यांनी कोकऱ्याची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या ढुम ढुम ढुम करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे म्हणतात? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग आई? आई, काय ग झाले असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी धरून आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. माय लेकरे शोक सागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हात पाय धू, आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण दुःख व संपूर्ण सुख दोन्ही कळली पाहिजे. अमावास्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते, होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले.
आम्हाला राहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आई जवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होतीये ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे. श्यामची आई पुस्तकातील अब्रूचे धिंडवडे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी मृदुला भावे, तुमची रजा.

0: बाकी काय? कसं ढोलकं फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हाण छाप गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा
2: काय रे होना?
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या.
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय.
1: पुराणातलं नव्हे, त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिल्या. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या

सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि

हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विद आरजे कोमल. वेळ आहे सकाळचे 9:12 आणि आज आहे 5 जून. तर आज आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, जागतिक पर्यावरण दिवस. आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या या आपण पाहणार आहोत आजच्या दिनविशेष या सेगमेंटमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. आजच्याच दिवशी 1915 डेन्मार्कने आपल्या घटनेत सुधारणा करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला. आजच्याच दिवशी 1959 सिंगापूरचे पहिले सरकार स्थापन झाले. आजच्याच दिवशी 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली. 1968 अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दुसऱ्या दिवशी केनेडी यांचा मृत्यू झाला. 1974 जागतिक पर्यावरण दिन साजरा करायला सुरुवात करण्यात आली. 1975 सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा खुली झाला. 1967 हा कालवा वापरण्यास बंदी 8 वर्ष बंदी होती. 1977 एप्पलने एप्पल 2 संगणक जो आहे तो सादर केला. 1977 सेशल्स मध्ये उठाव झाले. 1980 भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या स्मरणार्थ पोस्टल तिकिटांचे अनावरण करण्यात आले. 1994 वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविक शायर विरुद्ध नाबाद 501 धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 2003 पाकिस्तान आणि भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमान जे आहे ते 50° सेल्सिअस पेक्षा जास्त झाले. त्याचबरोबर आज वर्ल्ड रनिंग डे सुद्धा आहे. आजच्याच दिवशी 1723 ऍडम स्मिथ जे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि तत्ववेत्ता आहेत यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1889 भारतीय संघटनेतील कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1881 हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचा जन्म 1881 झाला. ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार्ड केन्स यांचा जन्म 1883 झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1908 झाला. विलियम एफ वन टीमचे सहसंस्थापक पॉट्रिक हेड यांचा जन्म आजच्याच दिवशी 1946 झाला. भारतीय चित्रपट निर्माते व अभिनेता मुकेश भट यांचा जन्म आजच्याच दिवशी 1952 झाला. भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक रमेश कृष्णन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1961 झाला. भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म आजच्याच दिवशी 1972 झाला. तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील माधवी भिडीची भूमिका साकारणारी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री सोनालिका जोशी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1976 झाला. तर आजच्याच दिवशी कुस्तीगीर आणि प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचं निधन 1950 झाले. माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचं निधन आजच्याच दिवशी 1973 झालं. आचार्य कुबेरनाथ राय भारतीय कवी आणि जे विद्वान होते यांचं निधन आजच्याच दिवशी 1996 झालं. राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रराजे शाहू महाराज भोसले यांचे निधन आजच्याच दिवशी 1999 झाले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड विल्सन रेगन यांचं निधन आजच्याच दिवशी 2004 झालं. तर येस, आजच्या दिवशी या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. तर आज आहे जागतिक पर्यावरण दिवस. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम येथे मानवी पर्यावरण परिषदेत केली. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. सागरी प्रदूषण, अत्याधिक लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत विकास आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठीचं एक उत्तम व्यासपीठ. प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड आणि मानवी अत्याधिक लोकसंख्या यांसारख्या समस्यांनी जगाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केला आहे. या समस्यांच्या महत्वामुळे संयुक्त राष्ट्रांनी मानवी परिणामांवर लोकांना शिक्षित करण्यास मदत करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन तयार केला. गेल्या काही वर्षात जागतिक पर्यावरण दिन साजरी करण्याचं प्रमाण जे ते वाढलंय. या दिवसात दरवर्षी 143 देश सहभागी होतात. दरवर्षी या दिवसासाठी एक नवीन थीम नियुक्ती केली जाते, जी सरकार, सेलिब्रिटी, समुदाय, एनजीओ आणि कॉर्पोरेशन यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बाबतीत दिशा देते आणि ते या महत्वाच्या दिवसासाठी जनजागृती करतात. तर श्रोते हो, त्याचबरोबर आज आहे जागतिक धावण्याचा दिवस. धावणं हे तुमच्या शरीरासाठी अतिशय चांगलं आहे. म्हणजे
शास्त्रज्ञांची काही गरज नाहीये हे जाणून घेण्यासाठी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, सर्वांना मूलभूत अर्थाने धावणे हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार मानला जातो. तुमचं रक्त पंप करणं आणि तुमच्या हृदयाची गती वाढवणं, कॅलरी बर्न करणं आणि तुमचं शारीरिक आरोग्य सुधारणं हे सगळे कामं धावण्यांमुळे होतात. परंतु धावणे केवळ वजन कमी करण्यास किंवा तंदुरुस्त होण्यास मदत करत नाही, तर ते आपल्या मानसिक आरोग्यास सुद्धा व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतं. गतीच्या ध्यानाच्या रूपात काम करून, तणाव कमी करून, चिंता कमी करून आपल्याला ते स्टेबल बनवतं. चला तर मग आजपासून जागतिक धावण्याचा दिवस असल्यामुळे नवीन संकल्प हाती घेऊया आणि रोज धावण्यास जाऊया. तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच एक छोटासा गाण्यांचा ब्रेक घेणार आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही खूप वेगळे कार्यक्रम जे आहेत ते आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकणार आहात. दुपारी 12 वाजता आरजे कोमल अर्थात मला तुम्ही एका जागतिक पर्यावरण दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात, ज्यामध्ये आपण जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जात पाहिजे, आत्ताची यंग जनरेशन सोशल मीडियाचा वापर करून पर्यावरणाविषयी जनजागृती कशी करू शकते, त्याचबरोबर आजच्या या वर्षीची आपली जागतिक पर्यावरणाची थीम काय आहे थीम आणि त्यावरती बऱ्याच गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सेगमेंटमध्ये ऐकायला मिळणार आहे ठीक 12 वाजता. त्याचबरोबर आज दुपारी 2 वाजता ईशा कदम अर्थात ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे आणि त्या नर्सरीमध्ये 10,000 पेक्षा जास्त झाड आहेत, या व्यतिरिक्त त्या वेगळे उपक्रम पर्यावरणासंदर्भात राबवत असतात, तर त्यांची ही विशेष मुलाखत तुम्हाला आज दुपारी 2 वाजता ऐकायला मिळणार आहे. तर श्रोते हो, सध्या घेऊया ते गाण्याचा छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हो, तुमच्या भावना समजू शकते कारण आवडीचं गाणं लागलं होतं. अर्थातच हे गाणं आपण परत ऐकणार आहोत, पण तुर्तास पुढे वळूया आणि आता आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये अर्थात आजच्या फिटनेस मंत्रामध्ये काही हेल्दी टिप्स जाणून घेऊयात. तर आपण सगळंच नेहमी खातो ते आईस्क्रीम असतं की फ्रोझन डेझर्ट असतं हे आपल्याला माहिती आहे का? तर त्याविषयी या जाणून घेणार आहोत. गारेगार आईस्क्रीम आवडत नाही असे खूप कमी लोक आहेत. लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे कित्येक लोक फ्रीजमध्ये आईस्क्रीम आणूनच ठेवतात. शिवाय आईस्क्रीम पार्टीही नेहमी होत असते. पण आपण आईस्क्रीम म्हणून खात आहोत ते खरंच दुधापासून तयार केलेलं आईस्क्रीम असतं की फ्रोझन डेझर्ट असतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण आता सर्रास आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोझन डेझर्ट विकलं जात आहे आणि आपण आईस्क्रीम समजून ते आनंदाने खातोय. या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आणि आरोग्यासाठी दोन्हीपैकी नेमकं काय चांगलं ते पाहूयात. वरवर पाहता आईस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्ट यांच्यात खूप काही जाणवेल असा फरक दिसत नाही. चवीला आणि टेक्स्चरला दोन्ही सारखेच असतात. एक अगदी सूक्ष्म फरक सांगायचा झाला तर आईस्क्रीम हे थोडं घट्ट वाटतं तर फ्रोझन डेझर्ट हे पातळ असलं तरी त्यात बर्फाचे कण जाणवतात. या दोन्ही पदार्थांमध्ये असलेला सगळ्यात प्रमुख फरक म्हणजे आईस्क्रीम डेअरी फॅटपासून तयार केलं जातं, दूध किंवा साईपासून ते तयार होतं. तर फ्रोझन डेझर्ट तयार करण्यासाठी डेअरी फॅटपेक्षा स्वस्त असणारं व्हेजिटेबल ऑइल वापरलं जातं. यात पाम ऑइल आणि कोकोनट ऑइलचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. त्यामुळे आईस्क्रीम हे तुलनेने महाग असतं तर डेझर्ट जे आहे ते स्वस्त असतं. सध्या तर कित्येक नामांकित कंपन्यातही आईस्क्रीमच्या नावाखाली सर्रास फ्रोझन डेझर्ट विकतात. त्यामुळे आपण खात आहोत ते आईस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट हे तपासायचं असेल तर पाकिटावर लिहिलेली माहिती व्यवस्थित वाचा. त्यावर जर डेअरी मिल्क फॅट किंवा बटर फॅट असं शब्द लिहिलेले असेल तर ते आईस्क्रीम आहे असं समजावं. पण जर त्या पाकिटावर हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल किंवा कोकोनट ऑइल असे काही घटक असतील तर फ्रोझन डेझर्ट आहे असं समजावं. त्यामध्ये ट्रान्स फॅट खूप जास्त असतात त्यामुळे असं डेझर्ट खाण्यापेक्षा आईस्क्रीम खाणं जे आहे ते आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. तर तुमच्याकडूनही असं काही झालंय का? तुम्ही ही गोष्ट कधी ऑब्झर्व केली आहे का? केली नसेल आणि आजपासून जर तुम्ही आईस्क्रीम परत कधी खायला जाणार असाल तर प्लीज डू ऑब्झर्व ऑल दिस थिंग्स गाईज. आणि येस, याच नोटवरती पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि मगाशी ज्या गाण्याचा तुम्ही आस्वाद घ्यायला सुरुवात केलीच होती ते गाणं तुमच्या सगळ्यांसाठी बाजीराव मस्तानी मधलं दीपिका पादुकोण या अतिशय सुंदर परफॉर्मन्स या गाण्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि अर्थात गाणं आहे दिवाणी मस्तानी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि अर्थात पटपौर्णिमा जवळ आलेली आहे, तर पटपौर्णिमेसाठी जर तुम्हाला लुकला घेऊन जर खूप जास्त टेन्शन असेल तर येस, पैठणी आणि सिल्क पैठणी, सेमीसिल्क पैठणी याविषयी आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर येस, पटपौर्णिमेनिमित्त साडी खरेदी करायची असेल तर खिशाला परवडणाऱ्या किमतीत सुंदर साडी हवी असेल तर सेमीसिल्क पैठणीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता, ज्यामध्ये भरपूर रंग सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत. अस्सल पैठणी घ्यायची म्हटली तर तिची किंमत 10,000 पुढे असते. साडीवर एवढे पैसे खर्च करणं कित्येक जणींना पटतही नाही आणि परवडतही नाही, तर अशा वेळेला सुंदर आकर्षक सेमीसिल्क पैठणीचा विचार जो आहे ते अनेक जण करतात. तर येस, सेमीसिल्क प्रकारातल्या पैठणी 3,000 ते 3,500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत सुद्धा मिळतात. अगदी अस्सल पैठणीचे काठ जसे असतात, पदर जसा असतो, तसंच डिझाईन सेमीसिल्क पैठणीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. ही साडी इतकी आकर्षक असते की वरवर पाहता तुम्ही नेसलेली पैठणी ही अस्सल आहे की सेमीसिल्क प्रकारातली आहे हे अनेकदा कळतही नाही. तर असे एकापेक्षा एक सुंदर रंग सध्या सेमीसिल्क पैठणी साड्यांमध्ये जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या डिझाईन, अधिक मास आणि लवकरच येणारी वटपौर्णिमा, त्यामुळे सध्या या सेमीसिल्क पैठणीला जे आहे, या साडीला अतिशय मागणी असून त्यामध्ये कित्येक वेगवेगळे प्रकार जे आहेत ते दुकानांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे या साड्यांमध्ये भरपूर नाविन्य पाहायचं असेल तर सध्याचे दिवस सेमीसिल्क पैठणीच्या साडीच्या खरेदीसाठी अगदी योग्य आहेत. आणि येस, याच्यामध्ये बरेच फोटोज जे आहेत, जर तुम्ही सेमीसिल्क पैठणी जर जस्ट सर्च केलं तर तुम्हाला असंख्य फोटोज येऊन जातील आणि मग त्यातून तुम्ही लुक जो आहे तो तुमचा फायनल करू शकता. त्याचबरोबर आपण अजून काही ब्युटी टिप्स पाहणार आहोत, पण त्याच व्यतिरिक्त तुम्हाला आचार्य 90 FM जर काही तुम्हाला जर फरमायशी पाठवायची असेल, तुमचा आर्टिकल किंवा तुमच्या कविता काही लिहून पाठवायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. त्याचबरोबर आपण आज एक अशी गोष्ट पाहणार आहोत की फक्त 500 रुपयांमध्ये सुंदर कलमकारी साडी स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देणारी असेल तर येस, ऑफिसमध्ये घालण्यासाठी किंवा पार्टीवेअर म्हणून कलमकारी साडी घेण्याची इच्छा असेल तर अशी सुंदर साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी. कुर्ती पायजमा किंवा जीन्स आणि कुर्ता हा ड्रेस वर्किंग वुमनचा आवडीचा आणि अतिशय आरामदायी जरी असला तरी बऱ्याच जणींना अधूनमधून साडी नेसायला आवडते, कारण साडीमध्ये जो भारदस्त लुक येतो तो जीन्स आणि कुर्त्यामध्ये येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण ऑफिसमध्ये एखादा महत्वाचा सण समारंभ असतो, मग एखादी महत्वाची मीटिंग, तेव्हा अनेक जणींना साडी नेसून जायला आवडतं. आता साडी नेसायची म्हटली की फॉर्मल लुक ती द्यायलाही हवी, म्हणून अशावेळी कलमकारी साड्या या जी आहे त्याची उत्तम खूप निवड जी आहे ती अतिशय परफेक्ट आहे, कारण या साड्या फॉर्मल तर वाटतात पण त्या ट्रेंडी आणि स्टायलिश लुक सुद्धा देतात. तुम्हाला जर एखादी कलमकारी साडी अगदी कमीत किमती घ्यायची असेल तर पुढे काही पर्याय आहेत जे ऑनलाईन शॉपिंगवरती मिळतात. तर येस, पहिलं आहे कलमकारी एक साडी आहे जी अगदी पहिल्या क्षणी आवडेल, तिचं डिझाईनही खूप सुंदर आहे, पण काही कलमकारी साड्यांवरती खूप मोठे प्रिंट असतात, त्या साड्या अंगावर खुलून दिसत नाही, म्हणून नाजूक प्रिंट आवडणाऱ्यांसाठी आर्ट सिल्क प्रकारातली एक साडी आहे. तर येस, ती कमी डिझाईन असणारी ही साडी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर ही साडी आपण नक्की घेऊ शकता. ही मेंटेन करायला पण खूप इझी आहे आणि सध्या ती ऑनलाईनवरती केवळ 500 रुपयांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही ही साडी नक्की ट्राय करून बघा. कमी डिझाईन आणि अगदी लाईट वेट आहे, तर डेफिनेटली तुम्ही कलमकार्या साड्या ज्या आहेत त्याविषयी सुद्धा तुम्ही त्याही डेफिनेटली तुमच्या ऑफिस वर्कसाठी किंवा इतर बाहेर कुठे जायचं असेल किंवा शूट करायचं असेल, नॉर्मल शूट असेल, तर तुम्ही डेफिनेटली या साड्या वापरू शकता. तर श्रोते हो, याच ठिकाणी आता वेळ झालेली आहे एक छोटीशी छोट्यासा गाण्यांचा ब्रेक घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. एक सुंदरसं गाणं ऐकूयात आणि लगेचच भेटूयात. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि पुढचं गाणं अशाच बिंधास आणि मन मोकळं असणार मुलींसाठी आहे, अर्थात गाणं आहे मेहुणा चित्रपटातलं आणि शाहरुख खान, सुष्मिता सेन आणि बरेच कलाकार यामध्ये दिसलेले आहेत. गाण्याचे बोल आहेत चले जैसे हवाय, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, पुन्हा एकदा या छोट्या आणि बिंदास पेटणे गाण्यानंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला पुढचा सेगमेंट श्रोत्यांच्या कविता. तर येस, आज आहे 5 जून, जागतिक पर्यावरण दिवस सुद्धा आहे. वेळ आहे 9:40 झालेली आहे सध्या आणि कवितेचं शीर्षक आहे तेजश्री देशपांडे यांची कविता आहे क्षण. काही क्षण खूप मनास भिडतात तर काही आठवणी बनून मनात राहतात. काही क्षण खूप मनास भिडतात तर काही आठवणी बनून कायम मनात राहतात. काही क्षण मनात खोल ऋतून बसतात तर काही मनावर आघात करतात. काही क्षण आयुष्यभर लक्षात राहतात तर काही आयुष्याला कलाटणी देतात. काही क्षण आपले जीवन बनून जातात. काही क्षण आपले जीवन बनून जातात तर काही आपले जीवनच बदलून जातात. क्षण हे कदाचित क्षणिक असतात. क्षण हे कदाचित क्षणिक असतात पण जपायचं म्हटलं तर ओंजळीत फक्त आठवणी उरतात. जपायचं म्हटलं तर ओंजळीत फक्त आठवणी उरतात. अर्थात हा क्षण हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. हा मला असं वाटत असेल की इथेच थांबवावा किंवा हा क्षण इथेच थांबावा, ही वेळ इथेच थांबावी असं ज्या वेळेला वाटत असेल तर येस, आपण तो क्षण तिथे थांबवू शकत नाही पण त्या आठवणी आपण कायम स्वरूपासाठी आपल्यासोबत पुढे घेऊन जात असो. तर अर्थात तेजश्री देशपांडे यांनी ही खूप सुंदर कविता आपल्याला लिहून पाठवली असती. श्रोते हो, तुमच्याही जर काही अशा फरमाईश असतील, कविता असतील, आर्टिकल्स असतील तर तुम्ही आम्हाला डेफिनेटली पाठवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. आणि याच नोटवरती पुन्हा एकदा एक खूप सुंदर बहारदार असे गाणे इथे ऐकणार आहोत. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या सेगमेंटमध्ये अर्थात सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. आणि आज आपण एक जाता जाता एक छान बोधकथा इथे ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय. एका मोठ्या शहरात भगवान श्री विष्णूंचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला. आणि मग काही लोकांनी ठरवले की भगवान विष्णूला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचं ठरवले. गावाच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिक्कूशेट नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिक्कूशेट आपल्या पैशातून नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत. भक्त मंडळींना वाटले की भिक्कूशेट सारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिक्कूशेटकडे गेले. भक्त मंडळींना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिक्कूशेटला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदर सत्कार केला. लोकांनी भगवान विष्णूसाठी सोन्याचा मुकुट करण्याचं ठरवलंय सांगितलं व भिक्कूशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिक्कूशेट म्हणाले, मंडळी मी तुमच्या कामात काहीही मदत करू शकत नाही, कारण मी विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे. लोक म्हणाले, आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिक्कूशेट सर्वांना 2 दिवसांनी येण्यासाठी त्यांनी सांगितले. 2 दिवस निघून गेले. लोक पुन्हा भिक्कूशेटच्या पेढीवर गेले असता भिक्कूशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिक्कूशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिक्कूशेटच्या नोकऱ्याने एका पेटीतून 2 वस्तू काढल्या. ते कृत्रिम पाय होते. त्या नोकऱ्याने त्या अपंग मुलाला ते व्यवस्थितपणे बसवले. मग मुलगा हळूहळू चालू लागला. भिक्कूशेट म्हणाले, भक्तांनो या मुलाचं नाव विष्णू आहे. हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंदू फिरू शकतो. त्या विष्णूला सोन्याचा मुकुट तसा फारसा उपयोगाचा नव्हता, पण या विष्णूला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय त्याच्या दृष्टीने सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. आणि याचाच अर्थ, याचाच तात्पर्य, मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा. म्हणजे किती छान आणि सुंदर बोधकथा आहे ना. तुम्हाला आवडली का ही कथा नक्की कमेंट करून सांगा. आणि येस, आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999333. याच नोटवरती मी आरजी कोमल आता इथेच तुमची रजा घेणार आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये आपण लवकरच लगेचच भेटूयात, अर्थात उद्या सकाळी ठीक 9 वाजता मुंबई लोकल विथ आरजे कोमल या सेगमेंटमध्ये. यानंतरच्या सेगमेंटमध्ये तुम्ही आरजे तेजस्विनी यांना ऐकणार आहात रंगीला रे कार्यक्रमात. त्याचबरोबर यानंतर आपले बरेचसे सेगमेंट आहेत ज्यामध्ये आज तुम्ही 12 वाजता पर्यावरण दिन विशेष कार्यक्रम ऐकणार आहात. दुपारी 2 वाजता ईशा कदम ज्यांची स्वतःची नर्सरी आहे, 10,000 पेक्षा जास्त झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि मुळात त्या पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्वाची कामं करतात, तर अशा या पर्यावरण प्रेमी ईशा कदम यांची एक विशेष मुलाखत तुम्ही इथे ऐकू शकता. आचार्य 90 FM वरती जे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत ते तुम्हाला कसे वाटतात त्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत चला. त्याचबरोबर आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक कसे कवी जो नवीन एक सेगमेंट लॉन्च करतोय आपण, तो सेगमेंट सुद्धा तुम्हाला कसा वाटतोय त्याच्या प्रतिक्रिया कळवा. या व्यतिरिक्त आरजे सीमा यांचा स्वाद का जायका असेल, आरजे ज्योती यांचा भ्रमंती असेल, आरजे सुवर्णा यांचा विविध सेगमेंट असेल, हे सगळे सेगमेंट तुम्हाला कसे आणि किती आवडतात आणि जर तुमच्या फरमायशी असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आचार्य 90 FM ला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच अर्थात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि या व्यतिरिक्त युट्यूब सुद्धा, जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. तर श्रोते हो, चला तर मग मी आरजे कोमल याच नोटवरती इथे सुनची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका.

去过啊，大山肉烧鸭啊。

0: गोविंद राव टेंबे यांना गुरु मानायचे. गोविंदरावांनी अयोध्येचा राजा या बोलपटात हरीश चंद्राची भूमिका केली होती. गोविंदराव टेंबे यांनी खूप लिखाण केलं होतं. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील एक उत्कृष्ट पुस्तक आहे. माझा जीवन विहार या पुस्तकात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतला आहे. मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असताना मला असे दिसून येत आहे की लाभ हानी सुख दुःख यशापयश इत्यादी महत्त्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या शुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीनं शिखरावर आणून बसवायचं अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या चोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून दाखवायचीही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही याविषयीची मी पंचायत करत नाही, पण तो मजेने मला खाली पडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूळ झाली आहे आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून व्यक्तींच्यातही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधी विषय मानत आलेलो नाही. जे जे प्राप्त होईल ते भोगायचे, त्याच्या परिणामाचा विचार करायचा, मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचंही बरं केलं हा अहंभाव नाही किंवा कोणाचं वाईट व्हावं आणि माझं बरं व्हावं ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची, मग मी बरी असो की वाईट त्यातून ईश्वर इच्छेने आपोआप मुक्तता होईल. तोपर्यंत ती मला मानवते. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशी खात्री ठेवायची आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणाऱ्या बेपर्वा आणि बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचं क्वचितच कारण पडेल. गोविंदराव टेंबे यांचं 9 ऑक्टोबर 1955 रोजी निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे आपण गोविंदराव टेंबे यांना आदरांजली वाहूया आणि दिवसभर अर्थातच आर्जे तेजस्वी आणि आर्जे कोमल यांनी घेतलेल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतीचा आस्वाद घेऊया. तुम्ही पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM.
1: आचार्य 90 FM.
2: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपल्या रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपती पुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुण्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ.

नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभाग प्रमुख। आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत।

0: भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं. शिक्षणरत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे. स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे. नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना. समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे. विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत. टीव्ही चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे. G24 वरती मुलाखत झालेली आहे. जय महाराष्ट्रवरती मुलाखत झालेली आहे. सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं. वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 आवर्स अभ्यासिका रिडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत. झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते. महान समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सरकारत आहेत. 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत. IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे. ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे. असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत. पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: सर. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माबाबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा.
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात. जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आता त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत.
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बरं, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेले आहेत. मीन्स व्हॉट आर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट. एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन. जे संविधानात आहे ते सरकारी आहे. ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी हे सरकारी आयोग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता UPSCचा जर विचार केला, फरक विचारला तर आपण, तर UPSC थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात, तर ते मोस्टली सुपर क्लास वन, ज्यात आपण बोलतो ऐकतो की IAS ऑफिसर, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, IPS आहे, IRS आहे, IFS आहे, बरोबर. असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या UPSC अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात. आणि MPSC अंतर्गत कसं, तर डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर, असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड MPSC करते. त्याचबरोबर MPSC काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, ह्या क्लास टूच्या पण पोस्ट MPSC कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर MPSC क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण MPSC कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, MPSC क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते. आणि UPSC सुपर क्लास वन म्हणजे IS IPS.
0: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्हता असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
1: बरं, MPSC असो किंवा UPSC

0: सी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला, शैक्षणिक अर्हतेचा, तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो. म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकावं बघितलं, तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो. परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे.
1: बरं,
0: विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
1: अच्छा, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी, मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
0: बरं, एमपीएससी किंवा युपीएससी बघा, या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम, ती सब्जेक्टिव्ह दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो, आणि मेन एक्झाम मध्ये तो किती, जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो. म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही. नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो. आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
1: अच्छा, वसंत, पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
0: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं आहे, यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
1: अच्छा,
0: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय, कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे, तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं. मटेरियल आहे तुमच्याकडे, भरपूर पुस्तक आहे, सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले, त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात. एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे तरी पण पास होणार नाही. का? कारण त्या मटेरियलचा वापर कसं करायचं ते माहित नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहित नाही तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय, इनडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारलाय की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
1: बरोबर,
0: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक, दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. ते वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय, त्या बुकच्या दोन गोष्टी आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील, त्याचबरोबर एनसीआरटी असतील. एनसीआरटी आता एनसीआरटी मोस्टली युपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत. आणि परीक्षा कोण घेतो? शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर, तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे? ऑथेंटिकच, त्याचंच मटेरियल घेईल ना. त्याचं काय, पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर, 10 लोकांच्या 10 फॅक्ट्स बदलू शकतात पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो, वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल, असा आहेतच किती पाच सहा सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये, हिस्ट्री असेल, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमी, इन्व्हायरमेंट, करंट असेल, त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स, क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादं एकच रेफरन्स असलं पाहिजे, नाही तर काय भाराभर पुस्तकं वाचून उपयोग नाही. दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा दहा पुस्तकाचं सार असलेलं, एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा, ते दहा वेळेस वाचा, ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय, बेसिक वाचलं, त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं, त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या, बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा, कारण बरीच लोक दहा दहा वेळेस रिव्हिजन मारतो, आठ वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही दहा दहा वेळेस रिव्हिजन करताना, स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाही आहेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफमध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, ज्या बातम्या म्हणतो, त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय, ही परीक्षा लाईव्ह आहे, ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला, पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं, मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना, आता रशिया आणि युक्रेनचं वार चालू आहे, मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे, मग या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो. तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय, वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय, त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय, जगभरातल्या इतक्या नद्या आहेत, मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत, आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून जाईल. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय, रेफरन्स मध्ये वाचलंय, त्याच्या नोट्स काढल्या, त्याचं रिव्हिजन केलं, मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय, तर बाहेरची घटना काय सांगते, रशिया युक्रेन, मग ती न्यूज आहे. मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत, तर समजा तिथली वोल्गा नदी आहे, बरोबर, वोल्गा आहे, ओब आहे, एनएससी आहे, लेना आहे, डॉन आहे, डॅनिस्टर आहे, डॅनिपर, या चार पाच नद्या, डॉन, डॅनिस्टर, डॅनिपर, होलगा, या चार नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मध्ये नद्या तिथं टिक करा, आणि ह्याच नद्या आपण रिवाईज करून जायला पाहिजे. कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोला तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
1: अच्छा,
0: म्हणजे लेनिन काय, स्टॅलिन काय, याच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं, गेल्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका,
1: सॉरी सर, याच्यात मग आपण
0: बोलायचं, मला काय बोलायचं आहे की गेल्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये यूपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का, कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे, आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा. या सगळ्या जे काही विषय आहेत मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे ते, मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स, त्याला मी डेड मटेरियल बोलतो. या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो, आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिल्या प्रयत्नात पास होतो. जरी तुम्ही किती वाचलं, दहा वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: सर, थोडक्यात ह्या एमपीएससी यूपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: सर, एमपीएससी आणि यूपीएससीचं सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही तीन स्टेजची एक्झाम आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता तीन पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की दोन पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सी सॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस, ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर म्हणजे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी हे जे 100 प्रश्न असतात 100 प्रश्न एक प्रश्न 2 मार्काचा म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीजचा पूर्वपरीक्षेचा पेपर झाला आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत म्हणजे वस्तुनिष्ठ असतात म्हणजे एमसीक्यू टाईप आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता तसं 2025 पासून एमपीएससी आणि यूपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे. सिलेबस पण सेम झालेला आहे जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा यूपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर यूपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबसचं तर मेन एक्झाम कसं आहे सर थेरॉटिकल आहे. युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठले विषय घेऊ शकता किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे का. कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे. त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे पेपर 1 पेपर 2 250 मार्काचे आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्वपरीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे. त्याच्यात हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स सगळं मिक्स आहे. त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे. त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क तिसरा पेपर सायन्स अँड इकॉनॉमीवर 250 मार्क आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्वपरीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत. पण पूर्वपरीक्षेला टिक मार्क करायचं आहे आणि मुख्य परीक्षेला लिहायचं आहे.
1: आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचा फरक आहे.
0: यस. आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर एसए नावाचा पेपर म्हणजे निबंध तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500 जीएस 1000 आणि एसए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2 मराठी आणि इंग्लिश. म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधली कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी. पण त्या क्वालिफाईंग आहेत त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 2 परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275 म्हणजे किती झाले 2025 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट एव्हर यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी 1 पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहेत 2025 पैकी समजा 1000 येतील 1100 येतील 1200 मार्क येतील बरोबर किंवा 900 येतील त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा यूपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी एससी एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललो माझ्या पद्धतीने गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही. याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा.
0: आम्ही त्याच्यामुळे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा या वर्षीचं काढा पुढच्या 10 वर्षात काढा तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही. तिथं घटना होतं त्या घटनेचा वेध घेतला जातो आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होत आहे.
1: सर साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का.
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाउट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता, कारण हे जग तुमच्या मुठ्ठीत आहे. काय मोबाईल मध्ये

0: जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचा मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर, हे माहितीचं युग आहे, एवढी माहिती आहे, पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाउट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय, तुम्ही पास होणार, पण तुम्हाला वेळ जाईल. तुम्हाला वेळ द्यावा लागेल, एक वर्ष, दोन वर्ष, डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय, तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे, तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो, मी एक नाही 10 वर्ष थांबेन, पण मी ही परीक्षा स्वतः करेन, तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफमध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताच, तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर, म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं? तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील, किंवा कोण शिक्षक असतील, किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल, किंवा जवळच कोचिंग क्लास असेल, तर करू शकता. का सांगतो सर, गाईड का गरजेचं आहे? लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा, आपण महाभारत बघतो. आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं, म्हणजे तो लढायला तयार नाही, कारण समोर त्याच्या कोण आहे, सगळे भाऊकी नाते जवळचेच आहेत. तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथे गाईड असतो सर. आज बघा तुम्ही, आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो, पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत, कोच आहेतच, पण त्याचबरोबर कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर, तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो, तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बरोबर.
0: म्हणजे विक्रमादित्य, क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत, कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय, तर आपण प्रश्न केलं की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं आहे सर, कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात, कुठलेही थराला जातात, पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाईज करणं, आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही, मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये, हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलंही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे, पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्रात किंवा कुठलंही ध्येय तो गाठू शकत नाही. म्हणजे काय, तात्पुरतं म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं, ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुग्यातच
1: मोटिवेशन.
0: सेल्फ मोटिवेशन
1: स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
0: आता मी तर
1: आणखीन एक मला आणखीन
0: भूमिका
1: अच्छा अच्छा,
0: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे, की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो, कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर.
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून. तर आपलं काम काय, ते आपण त्याच्यासाठी आपण गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतो ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे. टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं. मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो, आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं. फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
1: बरोबर.
0: मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल? क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो. आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात? 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं आहे घेतलं या सगळ्या गोष्टी.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला.
0: मार्गदर्शक आवश्यक आहे सर. पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता, पण थोडं वेळ जात आहे. कारण काय, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे
1: सर. विविध आपण म्हटलात पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे. मग ह्या एकाच स्पर्धे सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का, किंवा कितपत योग्य आहे ते?
0: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील. त्याचबरोबर क्लास टू असेल तर तिथं 1500 असतील. क्लास थ्री असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे. लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी कराव. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे का परीक्षा ज्या असतील ना, त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर, तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे, तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. आता त्याच्यात काय, यूपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं, हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं काय जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे. पण इथला हिस्ट्री यूपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केला आपण चांगलं, तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, त्याच्या कम्पेअर्ड थोडं कमजोर असतो. मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा. एकदा अभ्यास पूर्ण करून घेतलं तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं?
0: बर, बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात. सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 2 तासच करतो, 1 तासच करतो, 5 तासच करतो, तसं नाही. माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, मग हुशार कोण आहे? तो 7 तासवाला. 12 तासवाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे. हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर, बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?
0: आता मला सर कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही. कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्यावर काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे, तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलांनी, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचं शेड्यूल वेगळं असतो की एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचं शेड्यूल वेगळं आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत, तो भाग नाही. तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत, त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाच शेड्यूल, एखादा अधिकारी येतो तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो अभ्यास करायचो, पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःच विचार असला पाहिजे. म्हणजे माझं हे काय येणार की हे सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असत. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतं आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर.
1: हा, ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर अधिकार येते, त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीम मधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील, पण ही गोष्ट आहे. जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा जगाचा सगळं भूगोल पूर्ण वाचतो, त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार राज्यघटना कळते. बरोबर. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतंय, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर म्हणजे प्रादेशिक नॅशनल आणि इंटरनॅशनल म्हणजे रिजनल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडतात त्या पण प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो, समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 10-20 लोकांवर होतो, तर 10-20 लोकांना शानं बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतो 1-2 वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाहीये. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, अरे झाले गेले आता विसर, मूठावर अश्रुआवर लक्षावरती रोक नजर आणि एक प्रयत्न अजून कर. आज मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं, हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके. धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो.

मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहोळ्यास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे, बन्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागा, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारे याला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल, मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे
मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईना. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळली भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही. व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको,
चांगला धीट हो, तेलही खा व जा खेळ, आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो। गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती। श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल। मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते। तुम्ही ऐकत रहा आचार्य 9

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे। रघुपती राघव राजाराम। लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे। निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते। शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा। मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते। सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता। तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे। चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे। रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू। कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू। आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती। घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू। आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाय। विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू। भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू। गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर।

अमृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले. मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का. आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती. प्रेमाची चढली मज मस्ती रे. प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. काय शिंची काढली असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का. पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे. त्यांनी बंद नको का करायला. अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई, मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला. आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस. आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावली सोरे. मी प्रेमाने पदर धरून विचारली. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत. आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन. आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम
तुला देवाचं नाव प्रिया

आहे का हे वाजवणे प्रिय आहे, आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले, मुद्दा म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही, तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केले तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूचा तू हे नाही होगल का करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला, त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळत्या करीत बसतात, आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया, मोठ्याने वाजवण्यात काय आहे. श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे, मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नावापेक्षा डबे बळवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन, आणि या निमित्तानं आपण एक विशेष कार्यक्रम जो आहे हा आचार्य 90 FM वर घेऊन आलेलो आहोत. खरं तर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन, निसर्गाशी आपलं नातं जपण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा खास दिवस. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि निसर्गासमोर उभं राहिलेलं संकट, यामध्ये आज गरज आहे ती जागरूकतेची आणि सामूहिक प्रयत्नांची. म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत पर्यावरणाचे महत्व आणि निसर्ग वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमाची. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक बहारदार गाणं.

पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या म्हणजे हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. वाढते प्रदूषण, जंगलतोड, प्लास्टिकचा अतिरेक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता वापर यामुळे पृथ्वीचं संतुलन धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती ही काळाची गरज बनली आहे. आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण म्हणजेच ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, नद्या, प्राणी आणि माती हे सर्व पर्यावरणाचे घटक येतात. तसेच आपल्या मानवजातीचे संपूर्ण जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कारखान्यांचा धूर, वाहनांचे प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे वातावरणातील तापमान सतत वाढत आहे आणि याच वातावरणातील सततच्या बदलाला हवामान बदल असंही म्हणतात. या कार्यक्रमात पुढे जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हवामान बदलामुळे अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत. उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ आणि हिमनद्या वितळणे या समस्या वाढत आहेत. शेती, पाणी पुरवठा आणि मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम आपल्याला दिसू लागलाय. जर आपण वेळेत सावध नाही झालो तर पुढे भविष्यात आपल्या समोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रकारे दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या जागतिक पर्यावरण दिवसाची सुरुवात युनायटेड नेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनिओ यांनी लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केली. आता नेमकं मुंबईमध्ये काय उपक्रम राबवले जातात याविषयी जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज 5 जून पर्यावरण दिन विशेष आपण हा आजचा कार्यक्रम ऐकतोय. पुढे वळूया. मुंबईमध्ये मुंबई क्लायमेट वीक सारखे महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हवामान बदल, हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा केली गेली आहे. तसेच सरकार, उद्योग, विद्यार्थी आणि सामाजिक संस्था यांना देखील एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होतीये. पर्यावरण जागृतीसाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी आणि वीज वाचवणे, सार्वजनिक वाहतुकींचा वापर जास्त करणे, स्वच्छता राखणे हे छोटे उपाय देखील मोठा आणि महत्वाचा बदल घडवू शकतात. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम आणि जबाबदारी निर्माण करून देखील पुढील पिढीच्या विकासासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. आता आजची तरुण सोशल मीडियाचा वापर करून काय करू शकतात हे आपण पुढे जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार.
1: हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आरजे ज्योती.
0: गर्दी
1: तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत.
0: रस्त्यांचे
1: आचार्य 98.FM युअर फोन रेडिओ. आपण भ्रमंती या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची.

छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या आजच्या 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोशल मीडियाचा वापर करून जर तरुणाईने ठरवलं तर तरुणाई बराच मोठा बदल घडवू शकते. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे रील्स बनवून त्याचबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावताना दिसतात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचतायत सुद्धा. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प केला तर भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि हिरवीगार पृथ्वी जी आहे ती मिळू शकते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही केवळ गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. निसर्ग आपल्याला जीवन देतो त्यामुळे त्याचे जतन करणं हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. तर दरवर्षी जगभर 5 जून रोजी हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. 1973 पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस म्हणजे एक व्यासपीठ आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी 143 अधिक देशांचा सहभाग होतो. दरवर्षी कार्यक्रमाने व्यवसाय, गैरसरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टीबद्दल जागरूक केले जाते ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहे. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन करून देतो. प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो ज्यात प्रमुख कॉर्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट येथे केली ज्याचा परिणामी मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता. 2 वर्षानंतर 1974 फक्त एक पृथ्वी या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन जो आहे हा साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी वेगवेगळ्या थीम आयोजित केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता यावर्षीची नेमकी थीम काय याविषयी जाणून घेऊयात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

तर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करणे हा आहे. तर पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता आपण बघूया 2026 जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे. तर 2026 थीम इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आर फ्युचर अशी थीम आहे, ज्याचा मराठीत अर्थ होतो निसर्गातून प्रेरणा घेऊन हवामानासाठी कृती करून आपल्या भविष्यासाठी संरक्षण करण्याबद्दल. या थीमचं महत्व हेच आहे की हवामान बदलत्या वाढत्या समस्यांकडे हवामानाचं लक्ष देणं, जंगलांचे संवर्धन करणं आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणं, जैवविविधतेचे संरक्षण करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत उपाय स्वीकारणं, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणं. आता पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय काय बरं करू शकतो? अधिकाधिक वृक्षारोपण करू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, पाणी आणि वीज यांची बचत करू शकतो, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर करू शकतो, सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर वाढवू शकतो, पर्यावरणाबाबत इतरांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो. यावेळेला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं, झाडे लावा, पर्यावरण वाचवा, हरित पृथ्वी, सुरक्षित भविष्य. तर जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी समर्पित दिवस आहे. 2026 थीम निसर्गातून प्रेरणा, हवामानासाठी कृती आणि आपल्या भविष्यासाठी संरक्षण ही आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देते. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणं आवश्यक आहे. हरित आणि स्वच्छ पृथ्वी निर्माण करणे हीच खरी पर्यावरण दिनाची प्रेरणा आहे. जाता जाता हिरवी धरती निळे आभाळ, निसर्गाचा हा सुंदर थाळ, झाडे फुले पक्ष्यांचे गाणे यांनी सजले जीवन राणे, नद्या वाहती स्वच्छ निर्मळ, पर्वत उभे भव्य अविचल, जपूया सारे निसर्गधन त्यातच दडले आपले जीवन, वृक्ष लावू वृक्ष वाढवू प्रदूषणाला दूर पळवू, पाणी वीज जपून वापरू सुंदर भविष्य घडवू, पर्यावरणाचे करूया रक्षण हीच पृथ्वीची खरी पूजा अर्चण, हिरवेगार हो सारी दृष्टी यातच आहे मानवाची समृद्धी. इतकंच बोलून मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते आणि जाता जाता आपलं पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हा आजचा कार्यक्रम इथेच संपवते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांवर छान दिला खुला संवाद हा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी मान्यवरांशी साधत असतो. आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाची आज ही विशेष मुलाखत आपण घेतोय आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला झाडांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा दिवस अगदी म्हणजे काय म्हणतात सूर्य डोक्यावर आला की त्यांचा दिवस जो सुरू होतो आणि दिवस संपतो तोही झाडांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर अशा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ईशा कदम मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं BSc केमिस्ट्री झालं होतं, त्या कोकणातून बिलॉंग करतात आणि त्यांना गार्डनिंगची आवड सुद्धा होती आणि नंतर लग्नानंतर एक स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी गार्डन बकेट नावाची स्वतःची नर्सरी सुरू केली, ज्या नर्सरीमध्ये आज 10,000 जास्त झाड आहेत. या व्यतिरिक्त ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं किंवा त्यांच्या नर्सरी बद्दल जर सांगायचं झालं तर त्या गार्डन डेव्हलपमेंटसाठी काम करतात. गार्डन मेंटेनन्स जो रेसिडेंटल आणि काही कमर्शियल एरिया असेल त्याच्यामध्ये गार्डन्स मेंटेनन्स करण्याचं काम करतात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच इव्हेंटसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी झाडं जी आहेत ती रेंटवरती सुद्धा अवेलेबल करून देतात. त्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत बेबी डे केअर ऐकलेलं आहे, लहान बाळांसाठी जशी बाळांची काळजी घेतली जाते त्यासाठी आपले आई वडील बाळाला छान डे केअरमध्ये सोडून जातात. तसंच जर तुमचं होत असेल, अर्थात मी आता 4-5 दिवस सुट्टीवरती चाललो आहे की मग माझ्या बाळांचं अर्थात माझ्या झाडांची निगा कोण राखेल, तर अर्थात त्यासाठी प्लांट डे केअर म्हणून सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी सुद्धा प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा ज्यांचं झाडांवरती भरपूर प्रेम आहे अशा ईशा कदम मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आचार्य 90 FM. तर खरं तर आजची मुलाखत जी आहे, मॅम आपण पर्यावरण दिवस साजरा करतोय आणि तुम्ही बीइंग अ फाउंडर ऑफ दिस नर्सरी एक मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. म्हणजे पर्यावरणामध्ये जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर कुठेतरी वृक्षारोपण हे झालंच पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर ती सुरुवात तुमच्यापासून होते. तर खरं तर ही नर्सरीची सुरुवात अर्थात ही जी कॉन्सेप्ट होती, ही संकल्पना होती, ती तुम्हाला कशी सुचली आणि खरं तर नावच खूप सुंदर आहे गार्डन बकेट. तर हे कसं सुरू झालं गार्डन बकेट?
1: 2022 पहिल्यांदा मी जसं तुम्ही आता सांगितलं 2005 माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्रीमध्ये झालं. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब केल्यानंतर कसं होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, का नाही निसर्गाशी रिलेटेड काहीतरी करू जेणेकरून पर्यावरण पण संतुलन राखलं जाईल, प्लस आपलं काहीतरी देणं लागतं आपण प्रत्येक
0: निसर्गाचं आणि
1: निसर्गाचं, तर ते पण आपण कुठूनतरी परतफेड करू शकतो. म्हणून मग गार्डन बकेटची सुरुवात झाली. 2022 मी नर्सरी ओपन केली माझी नेरूळला आहे सेक्टर 19. आणि एक असं होतं की आता आपण नर्सरी बघतो पण मग ते आहे ते नॉन एज्युकेटेड लोक तसं करतात, आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय देऊ शकतो. कारण बिईंग अ एज्युकेटेड पर्सन आपण लोकांना एक कन्सल्टेशन किंवा प्रॉपर कशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता, कुठच्या पद्धतीची झाडं तुम्ही सिलेक्ट करू शकता ऍज पर युअर घरातल्या एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड असेल किंवा काही असेल, तर ते आपण एक ऍडिशनल आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो आणि क्वालिटी दिल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतातच.
0: येस एक्झॅक्टली.
1: आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगनी आपल्याला तसंच आहे, माउथ पब्लिसिटीने सत्तापर्यंत आपला बिझनेस सुरू आहे आणि आपण स्कूल कॉलेजेसला पण आपण मेंटेनन्स देतो किंवा असे छोटे वर्कशॉप वगैरे घेतो जेणेकरून हा अवेअरनेस अजून स्प्रेड होईल आणि प्लांट्स किंवा जे म्हणतात एक व्यक्ती एक झाड पर्यावरण संतुलन राखू शकतो.
0: नक्कीच, कारण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी कोविड हा जो आहे हा अगदी कठीण काळ फेस केलाय आणि त्यावेळेला जर कशाची कमतरता निर्माण झाली तर ती होती ऑक्सिजन आणि ब्लड. आणि ऑक्सिजन निर्मिती ही होत नव्हती किंवा कमी होती आणि सध्या आपण बघतोय की झाडं कमी झाल्यामुळे ओझोन वायूचा थर जो आहे तो कुठेतरी पातळ झालाय, मग त्यामुळे आपल्या पर्यावरणावरती जे काही ऱ्हास होतोय किंवा यावर्षीची गरमी यावर्षीचा उन्हाळा आपण बघितलाय काय आपण कोणत्या लेवलचा फेस केलाय, तर या सगळ्यासाठी तुम्हाला काय वाटतंय झाडे कशी मदतशीर ठरू शकतात?
1: आपण आता मुंबईसारख्या ठिकाणी मोठी झाड मोठे फ्लॅट्स किंवा काही असं खूप रेअरच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही इंडोर जसं आता मी त्या समोर स्नेक प्लांट ठेवलाय हे तर खूप छोटं झाड आहे, लो मेंटेनन्स आहे. बिकॉज आजकाल लोकांची ती एक समस्या असते की आम्ही आता वर्किंग आहोत मग आम्ही कशी याची काळजी घ्यायची, मग ते मरून जातात किंवा काही. सुरुवात अशा छोट्या झाडांपासून करा, जेणेकरून त्याचं मेंटेनन्स पण खूप कमी आहे, प्लस त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत. म्हणजे तुमच्या घरी एक पॉझिटिव्हिटी येते, एक ग्रीन दिसतंय. म्हणजे रदर दॅन गोईंग फॉर आर्टिफिशियल प्लांट्स, तुम्ही लाईव्ह प्लांट्स लावा, ज्यांना अगदी आठवड्यातून 15 दिवसात एकदा पाणी देतात, तरी पण ही झाडं सर्वाईव्ह होतात. तुम्ही अशाने सुरुवात करा, एक झाड लावा छोटंसं, जेणेकरून तुम्ही पर्यावरणाचं संतुलनही राखू शकता, प्लस तुमच्या घरामधलं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं.
0: डेफिनेटली. त्या व्यतिरिक्त मॅम, म्हणजे आता मला जाणून घ्यायला म्हणजे मी खूप उत्सुक आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष आता ही नर्सरी सांभाळताय, जेव्हा सुरुवात केली, कारण आता तुम्ही नर्सरी फक्त झाडं तिथे ठेवली आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही झाडं देताय किंवा ती सेल करताय, फक्त हाच पार्ट नाहीये, अदर दॅन दिस तुम्ही खूप गोष्टी करताय. म्हणजे मला प्लॅन डे केअर हे तर मला कॉन्सेप्ट खूप कमाल आहे, आणि मला सिरियसली ही गोष्ट तुमच्याकडून कळते. मे बी मला माहीत नसेल किंवा मी त्याबाबतीत इतकी अवेअर नाहीये, त्यामुळे मी काय, किंवा अजून बऱ्याचशाच लोकांना माहितीही नसेल, माझ्यासारखे जे असतील की हा नाही माहिती आम्हाला प्लॅन डे केअर, तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि कसा रिस्पॉन्स मिळत गेला प्लॅन डे केअरच्या कॉन्सेप्टला?
1: खूप चांगला. ऍक्च्युली प्लॅन डे केअर ही अशी सर्व्हिस आहे ना, म्हणजे खूप लोकांचं असं एक असायचं की जेव्हा बाय करायला येतात तेव्हा की बाय तर आम्ही करतो, पण मग आम्ही जेव्हा वेकेशनला जातो तेव्हा मग ती झाडं नाही जगत आहेत किंवा काही, तर त्यांचं मग तेव्हा कसं करायचं. मग ते इरिगेशन सिस्टीम वगैरे येत आहे, पण मग ते काही वेळेला खर्चिक असतं, तर लोकांना पैसे पण तेवढे नसतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. मग असं काय आहे, मग त्याच्यानंतर ही अशी कन्सेप्ट खूप प्लॅन डे केअर, जसं आपण मुलांना जेव्हा वर्किंग वुमेन्स आहेत ते जेव्हा जॉब करायचं तर मुलांना मग ठेवून जातात डे केअर मध्ये ठेवून, मग वाय नॉट आपण असं काहीतरी चालू करू जेणेकरून तुम्ही प्लांट फॉर दॅट पर्टिक्युलर डे आपण मग त्यांना आपल्याकडे ठेवतो, आणि जेव्हा मग तुम्ही आल्यानंतर, आणि हे खूप मामूली ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपण फक्त ट्रान्सपोर्ट वगैरे कस्टमर बेअर करतात, आणि प्लस आपण एक 40 रुपीज 50 रुपीज पर प्लांट फॉर 15 डेज वगैरे असे फक्त चार्जेस आहेत. म्हणजे जर का तुम्ही पास्ट
0: खूप मिनिमम आहेत
1: तर 5 × 5 तेवढे दोनच फक्त होणार, त्यात आम्ही तुम्हाला फर्टिलायझर्स देतो घालून म्हणजे घालतो प्लांटला, प्लांटला प्रॉपर ट्रिमिंग मेंटेनन्स प्रॉपर होतो, आणि मग नंतर आल्यानंतर परत आपण जेणेकरून तुमचे प्लांट्सही राहतात, म्हणजे मरत नाही किंवा काही होत नाही, आणि तुम्हाला पण तो एक आनंद जो असतो तो पण कायम राहू शकतो.
0: एक्झॅक्टली,
1: त्यामुळे आपण ते चालू केलं.
0: खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम हे, पण मला आता म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करताय, प्रेरणा तुम्हाला कशी मिळत गेली, कोणाकडून मिळत गेली की हा आपण असं करूयात, किंवा फक्त नर्सरी सुरू न करता त्याच्यामध्ये इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात?
1: ऍक्च्युली प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी सेल्फ ह्यानेच खरं जास्त थोडंफार झालं, बिकॉज बिईंग अ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं होतं की आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक थोडं होतं की आपण जेव्हा जॉब करतो तेव्हा इट्स लाईक आपण दुसऱ्यासाठी करत असतो, त्याचे आउटपुट म्हणा किंवा काही या गोष्टी आहेत, जर आपण 30 मिनिट स्वतःसाठी केले तर इट्स बेटर आहे की आपलं स्वतःचं पण ग्रूमिंग पण होतं,
0: एक्झॅक्टली
1: स्वतःची एक इम्प्रुव्हमेंट पण होते, प्लस एक म्हणतात ना समाजाला काहीतरी परतफेड करण्याची पण गरज असते,
0: संधी आणि ते
1: संधी मिळते. कारण खूप जण म्हणतात की तुम्ही झाड लावताय खूप पुण्याचं काम करता, बिकॉज आपण एक, आणि म्हणतात ना एक थोडीशी इम्युनिटी पॉवर पण बुस्ट होते आपली स्वतःची पण
0: 100,
1: आपण मातीमध्ये हात घालतो, एक थोडस स्ट्रेस बुस्टिंग आहे, सगळ्या गोष्टी आहे,
0: मन इतकं रमतं या सगळ्या गोष्टींमध्ये. मला याविषयी यापेक्षा अजून जाणून घ्यायला आवडेल की कोणताही व्यवसाय असू दे तो सुरू करायचा म्हटला तर बऱ्याच डिफिकल्टीज येतात. आपण बाकीच्या व्यवसायांबद्दल जर बोलायचं गेलं तर मे बी काही व्यवसाय जे आहेत ते कमी जागेत सुरू होतात, किंवा काही व्यवसायांना अगदीच थोडीफार एखाद्या रेंटवरती आपण गाळा जरी घेतला तरी त्यामध्ये ते होऊन जातं, पण नर्सरी त्यात तुमच्याकडे आहेत मोर दॅन 10,000 प्लांट्स, त्यात इतक्या सगळ्या झाडांची काळजी, त्यात मुळात मग प्रश्न येतो हवामान, ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांपासून त्यांचं व्यवस्थितरित्या संरक्षण, मग असे बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल, तर त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं सांभाळलात आणि मुळात हा बिझनेस कसा सांभाळलात, सुरुवातीच्या काळात कोणत्या कोणत्या अडचणी तुम्ही फेस केल्यात?
1: फर्स्ट तर असं होतं की एक तर माझं हे होतं की नर्सरी जर ओपन करायची तर ती जागेवरतीच करायची, शॉपमध्ये नाही, बिकॉज शॉपमध्ये केल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स येतात, लिमिटेड स्टॉक आला,
0: बरोबर बरोबर,
1: लिमिटेड टाईप ऑफ प्लांट्स आले, बिकॉज तुम्ही नर्सरी जेव्हा शॉपमध्ये असेल तेव्हा इनडोअर प्लांट्स तुम्ही जास्त ठेवू
0: शकता, आउटडोअर नाही
1: त्यांना ऊन लागत नाही, किंवा ठेवली तर खूप मामूली ठेवू शकता, त्या गोष्टी त्यांना जमीन जर जमिनीवरच ठेवायचं, जमिनीवर असेल तर मग प्लस आता ह्यांना जसं झाड आहे म्हणजे तर पाणी पाहिजे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, ह्या गोष्टी जिथे आहेत तिथे प्रॉपर, आणि थोडंसं म्हणतात ना की एक थोडं रेलचेल वाला रस्ता पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे कस्टम, असं नाही होत की नर्सरी तुम्ही कुठेतरी आठ मार्गाला घातली आहे मग तिथे होत आहे, त्याला त्या बेसिक नीड्स होत्या तर त्या समाव फुलफिल झाला ग्रेस ऑफ गॉड आणि नंतर आपण सुरू केला. फर्स्ट चॅलेंज तर हे असतं की तुम्हाला हे फिजिकल वर्क आहे त्यामुळे एम्प्लॉई हवे तुमच्याकडे, इट्स नॉट इट्स अ टीम वर्क. कुठचाही बिझनेस म्हणा किंवा काही असं नाही की नर्सरी कुठचाही बिझनेस असेल तर टीम वर्क आलं त्याच्यामध्ये तुम्ही असाल तर तुमच्यावर काही माणसं असतील तरच तुम्ही पुढे जाऊ शकता ग्रो होऊ शकता.
2: एक्झॅक्टली.
1: आणि माझं एक होतं की बिईंग महाराष्ट्रीयन बिईंग मराठी मला एम्प्लॉई पण मराठीच ठेवायचं होतं
2: मग
1: त्याच्यामुळे माझ्याकडे आतापर्यंत मी असं एक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन किंवा युपी बिहार असे लोक नाट्य होते त्यामुळे ते एक होतं. थोडस ती एक माझी खंत आहे की आपले लोक थोडं याच्याकडे कमीपणाने बघतात किंवा तेवढं नाही पुढे येत करण्यासाठी.
0: आय एम व्हेरी शॉक्ड की असं काय म्हणजे हे इतकं स्ट्रेस बस्टिंग आहे. मुळात तुम्ही घरामध्ये जरी तुम्ही एखादं ट्री प्लांटेशन करताय झाड लावताय म्हणजे ज्यांना हे खरंच वाटतंय ना कुठेतरी त्यांनी खरंच झाड लावून बघा यार कितीही.
1: आणि ऍक्च्युली असं नाही की तुम्ही नर्सरी तर त्यासाठी जॉब करायला पाहिजे तुम्ही
0: करू शकता.
1: जेव्हा आपण वर्किंग असतो आणि समजा आपल्याला वीकली ऑफ एकच फक्त आहे संडे तर तुम्ही ऍटलिस्ट त्या संडेला झाडांना खत घाला झाडांना पाणी घाला दिवसातून ते खूप स्ट्रेस बस्टर आहे. आणि तुम्हाला जो वीकमध्ये जो तुम्ही थकता ना ते पूर्ण थकवाच्या एका एका कामामुळे
0: निघून जातो तुमचा वेळ आणि या सगळ्या गोष्टी खूप छान म्हणतात. एक्झॅक्टली.
1: ते थोडस आहे हे काही चॅलेंजेस आहेत म्हणजे एम्प्लॉईचे जास्त चॅलेंजेस आहेत बाकी तर सगळ्या गोष्टी. आता टू बी ऑनेस्ट की आपण जर बिझनेस करतोय म्हटल्यानंतर की आपण गिव्हअप करणारातली आपली
0: हेच नाही आहे
1: आपले
0: एक्झॅक्टली क्या बात आहे. श्रोते हो आपल्या आजची मुलाखत जी आहे ती फार विशेष आहे कारण आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईशा कदम यांच्यासोबत हा दिलखुला संवाद साधत आहोत. त्यांची गार्डन बकेट नावाची ही आहे स्वतःची नर्सरी आहे आणि ही झाडं जी आहेत ती म्हणजे असं म्हणतात की सुरुवात जी आहे ती स्वतःपासून करावी आणि ही सुरुवात आपण करतोय तर मला असं वाटतंय शी इज द सोर्स पर्सन की हा तिकडून आपण कनेक्ट होऊ शकतो किंवा तिथून आपण सुरुवात करू शकतो. तर ईशा मॅडम सोबतच्या ह्या ज्या दिलखुलास गप्पा आहेत ही मुलाखत आहे ही अशीच सुरू राहणार आहे पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: आता विसरा हे सगळं इथं इमारतींच्या जंगलातला वनवास त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास
1: भवती

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे. आणि ही नर्सरी अगदी छोटी किंवा अशीच फक्त सेलिंगसाठी असं ठेवलेलं आहे असं काही नाहीये. नर्सरीच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या पद्धतीने त्यांनी निसर्गाविषयी म्हणा किंवा झाडांविषयी म्हणा पर्यावरणाविषयी म्हणा त्या जागरूकता निर्माण करण्याचं काम करतायत. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की सध्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे? म्हणजे आज आपण पाहतोय की सोशल मीडियामुळे का होईना जो तो आहे तो आपल्या घरात झाड लावायला लागलाय. घरांमध्ये म्हणा किंवा बाहेर वृक्षारोपणाचे बरेच कार्यक्रम होतात, तुम्ही यांना सुद्धा ट्री जे आहेत प्लांट्स आहेत ते प्रोव्हाइड करता, पण सध्या कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे?
1: सध्या इनडोअर प्लांट्सना जास्त मागणी आहे. जसं आता तुम्ही म्हणत की कोरोनाने आपल्याला ऍक्च्युअली शिकवलं की झाडांचं किती महत्व आहे ते, बिकॉज ऑक्सिजनची कमतरता होती किंवा काही, आणि त्यावेळी ऑक्सिजन जास्त गरजेचा होता. तर मी इनडोअर प्लांट्समध्ये मोस्टली ऑक्सिजन रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची जास्त रिक्वायरमेंट आहे. आणि मला त्यासाठी स्नेक प्लांट झाला, अरिका पाम आहेत, असे काही प्लांट्स आहेत. किंवा ह्युमिडिटी आता वाढती आहे, त्याच्यामुळे रबर प्लांट सारखे काही प्लांट्स आहेत, पीस लिली सारखे आहेत. काही लोक खूप आजकाल वास्तुशास्त्र वगैरे त्या गोष्टी खूप मानतात, त्याच्यामुळे वास्तुशास्त्र रिलेटेड काही आहेत प्लांट, प्रॉस्पेरिटीसाठी असेल किंवा पॉझिटिव्हिटीसाठी असेल, सक्सेससाठी आहेत. बिकॉज आजकाल लोकांना त्या खूप इम्पॉर्टंट झाला आहे. आजकाल म्हणण्याच्या होतं, पण आता त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त झालाय. लोक आजकाल न्युमरॉलॉजी वगैरे ह्या गोष्टी पण खूप मानतात, त्याच्यामुळे त्या रिलेटेड काही प्लांट्स असतील तर ते, त्यामुळे ह्या अशा रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची आजकाल मागणी खूप आहे. लँडस्केपिंग मध्ये म्हणाल तर आजकाल लोकांना खूप आउट ऑफ इंडिया जसं असतं लँडस्केपिंग किंवा काही, तर त्या पद्धतीचे कलरफुल तुमच्याकडे असावं म्हणून. आणि आजकाल बिल्डर सुद्धा इन्सिस्ट करतात की एक छोटं तरी एक लँडस्केपिंग तुमच्याकडे
0: असायला पाहिजे.
1: त्यामुळे कसे कलरफुल थोडेसे फोलिएज वाले प्लांट्स झाले किंवा काही फ्लावरिंग प्लांट्स झाले, तर अशा एक्झॉटिक प्लांट्सची पण खूप रिक्वायरमेंट आहे सध्या.
0: क्या बात आहे. या व्यतिरिक्त मॅम, तुमच्या नर्सरीमध्ये

0: सॉरी टू डिस्टर्ब यू बट मुंबई सारख्या ठिकाणी या झाडांना मागणी आहे
1: जे अगदीच एन्थुजियास्टिक आहेत किंवा आजकाल खूपशा लोकांचे फार्म हाऊसेस आहेत पनवेलच्या बाहेर म्हणा किंवा इकडे पालघर वाड्याच्या तिकडे वगैरे ते लोक ह्या पद्धतीचे खूप प्लांटेशन करतात किंवा मोठ्या मोठ्या बिल्डर्सना लँडस्केपिंग मध्ये पण अशी मोठी झाडं लागतात म्हणजे नॉट मसाल्याचे वगैरे पण मग दुसऱ्या
0: हा म्हणजे काही शोकेसचे वगैरे झाडं जे आहेत जे बऱ्याच वेळेला बिल्डिंगच्या बाहेर किंवा इथे लावले किंवा काही किंवा फ्लॉवर्स फ्लॉवर्स प्लांट्स आपले आहेत ते विविध फुलं झाडं
1: किंवा प्लांटचं पण एक सेक्शन ठेवलं प्लस आपल्याकडे हर्ब्सचे प्लांट्स पण मिळतात किंवा जर का काही लोकांना प्लांटेशन रेडी प्लांट नको हवे असतात तर सीड्स आपण आपल्याकडे मिळतात म्हणजे तुम्ही सो करून तुम्हीच एक आनंद घेऊ शकता की ते कसे ग्रो
0: होतात
1: ते सुद्धा आहे
0: क्या वाटते आता तुम्ही हे सेक्शन सांगितल्यानंतर आय एम लाईक की वाव मला लवकरात लवकर जाऊन नर्सरी व्हिजिट करायची कारण जसं की तुम्ही म्हणालात की यामध्ये शिक्षण किती मॅटर करतंय आज यू बीइंग अन एज्युकेटेड नर्सरी फाउंडर किंवा मेकर तुम्ही छान सेक्शन्स बनवलेले आहेत किंवा जे अगदीच हेल्दी प्लांट्स आहेत जे मच निडेड प्लांट्स आहेत ते तुम्ही ठेवलेत आणि हे खूप जास्त मला असं वाटतं की इंटरेस्टिंग आहे की फक्त बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलो तर फुल झाडं किंवा कॉमन काही प्लांट्स आहेत ते अवेलेबल मिळतात सीझनल प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात पण या पलीकडे जाऊन जे आपण एक्झॅक्टली ट्री प्लांटेशन म्हणतो किंवा खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करायचं असेल तर ते कसं असेल तर त्यासाठी तुम्ही फोकस्ड केलाय आणि मला असं वाटतं की मी आज खूप मला लकी समजते किंवा आज पर्यावरण दिनानिमित्त मी तुमचा इंटरव्ह्यू घेते कारण येस या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करायला हवी कारण बऱ्याच जणांना म्हणजे मला झाडं लावायला आवडतात म्हणून मी जाते आणि मग छान कोणते तरी सीझनल झाडं घेऊन येते पण या व्यतिरिक्त इन हाऊस झाडं म्हणा किंवा जसं तुम्ही आता मेडिकल मेडिसिनल प्लांट्सचा उल्लेख केला तर ती झाडं म्हणा ही झाडं पण आपल्यासाठी खूप इम्पॅक्टफुल आहेत पण मग तुम्हाला असलेली आवड तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीतून जेव्हा करता म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता तर त्याचा इम्पॅक्ट हा मला असं वाटतं खूप जास्त येतो मेडिसिनल प्लांट विषयी जाणून घ्यायला मला आवडेल तुम्ही आता मसाल्याच्या काही झाडांचा त्या पानांचा उल्लेख केलात ते ठीक आहे की ते आपल्याकडे ते स्पिसेस आहेत आणि ते आपण करतो किंवा काय पण मेडिसिनल प्लांट्स काळजी घेण्याच्या दृष्टीने कसे आहेत किंवा काय त्यांना खूप जास्त केअर लागते किंवा ते कुठे आपण हे करू शकतो
1: असे नाही आता जसं आपलं गावी आता तुम्ही अडुळशाचे झाडं वगैरे असतात जेव्हा गावी तर सर्दी झाल्यानंतर मोस्टली लोक डॉक्टरकडे जात
0: नाही
1: अडुळशाची पानं आणायची काढून त्याचा तो काढा करायचा आणि तोच त्याचा ते एक्सप्लोरंट सारखं काम करतं इथे अडुळशाचं झाड आपल्याकडे आपण जागे अभावी म्हणा किंवा काही नाही लावत पण ते झाड असं नाही की खूप मोठं म्हणजे वड पिंपळ सारखं होतं ते छोटस स्ट्रॉप सारखंच पण राहू शकतं जर आपण त्याला कटिंग केलं तर त्यामुळे तशी आपल्याकडे झाडं आहेत जी तुम्हाला साध्या म्हणजे शुल्लक ह्याच्यासाठी पण युज करू शकतो आपण
0: बरोबर
1: तसं आहे ओव्याची झाडं आहेत ओव्याची झाडं तर तुम्ही फक्त त्याचे म्हणजे नुसतं भजी करण्यासाठी नाही पण ते ऍज अ मॉस्क्युलर रेपलंट पण काम करतात म्हणजे त्याचा जो वास एवढा उग्र आहे तो लावल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मच्छर पण येण्याचं नाही येणार आपल्याकडे मॉस्क्युलर रेपलंट पण झाड आहे ओडोमास सारखे वगैरे त्याच्या जे झाडांच्या ह्याने पण म्हणजे मॉस्क्युटो येत नाही मेडिसिनल मध्ये अजून आपण चहाची पात आहे बेसिकली काही या गोष्टी आहेत जे इझी टू ग्रो आहेत इझी टू मेंटेन पण आहेत इन्सुलिन प्लांट आहे ज्याच्या पानांचा उपयोग होतो अजून असे बरेच आहेत म्हणजे काही
0: क्या बात आहे मला असं मी असं थोड्या वेळाने असं होईल की वा तुम्ही सांगा मला ऐकूनच इतकं छान वाटतंय क्या बात आहे मॅम या व्यतिरिक्त बऱ्याच आता असं झालंय की हवामानाचा बदल होतो आणि या बदलांचा नर्सरी व्यवसायांवरती काही परिणाम होतोय का किंवा काय कशी काय

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांवर छान दिला खुला संवाद हा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी मान्यवरांशी साधत असतो. आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाची आज ही विशेष मुलाखत आपण घेतोय आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला झाडांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा दिवस अगदी म्हणजे काय म्हणतात सूर्य डोक्यावर आला की त्यांचा दिवस जो सुरू होतो आणि दिवस संपतो तोही झाडांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर अशा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ईशा कदम मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं BSc केमिस्ट्री झालं होतं, त्या कोकणातून बिलॉंग करतात आणि त्यांना गार्डनिंगची आवड सुद्धा होती आणि नंतर लग्नानंतर एक स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी गार्डन बकेट नावाची स्वतःची नर्सरी सुरू केली, ज्या नर्सरीमध्ये आज 10,000 जास्त झाड आहेत. या व्यतिरिक्त ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं किंवा त्यांच्या नर्सरी बद्दल जर सांगायचं झालं तर त्या गार्डन डेव्हलपमेंटसाठी काम करतात. गार्डन हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांवर छान दिला खुला संवाद हा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी मान्यवरांशी साधत असतो. आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाची आज ही विशेष मुलाखत आपण घेतोय आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला झाडांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा दिवस अगदी म्हणजे काय म्हणतात सूर्य डोक्यावर आला की त्यांचा दिवस जो सुरू होतो आणि दिवस संपतो तोही झाडांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर अशा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ईशा कदम मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं BSc केमिस्ट्री झालं होतं, त्या कोकणातून बिलॉंग करतात आणि त्यांना गार्डनिंगची आवड सुद्धा होती आणि नंतर लग्नानंतर एक स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी गार्डन बकेट नावाची स्वतःची नर्सरी सुरू केली, ज्या नर्सरीमध्ये आज 10,000 जास्त झाड आहेत. या व्यतिरिक्त ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं किंवा त्यांच्या नर्सरी बद्दल जर सांगायचं झालं तर त्या गार्डन डेव्हलपमेंटसाठी काम करतात. गार्डन मेंटेनन्स जो रेसिडेंटल आणि काही कमर्शियल एरिया असेल त्याच्यामध्ये गार्डन्स मेंटेनन्स करण्याचं काम करतात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच इव्हेंटसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी झाडं जी आहेत ती रेंटवरती सुद्धा अवेलेबल करून देतात. त्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत बेबी डे केअर ऐकलेलं आहे, लहान बाळांसाठी जशी बाळांची काळजी घेतली जाते त्यासाठी आपले आई वडील बाळाला छान डे केअरमध्ये सोडून जातात. तसंच जर तुमचं होत असेल, अर्थात मी आता 4-5 सुट्टीवरती चाललो आहे की मग माझ्या बाळांचं अर्थात माझ्या झाडांची निगा कोण राखेल, तर अर्थात त्यासाठी प्लांट डे केअर म्हणून सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी सुद्धा प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा ज्यांचं झाडांवरती भरपूर प्रेम आहे अशा ईशा कदम मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर. तर खरं तर आजची मुलाखत जी आहे मॅम, आपण पर्यावरण दिवस साजरा करतोय आणि तुम्ही बीइंग अ फाउंडर ऑफ दिस नर्सरी एक मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. म्हणजे पर्यावरणामध्ये जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर कुठेतरी वृक्षारोपण हे झालंच पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर ती सुरुवात तुमच्यापासून होतीये. तर खरं तर ही नर्सरीची सुरुवात अर्थात ही जी कॉन्सेप्ट होती, ही संकल्पना होती, ती तुम्हाला कशी सुचली आणि खरं तर नावच खूप सुंदर आहे गार्डन बकेट. तर हे कसं सुरू झालं गार्डन बकेट?
1: 2022 म्हणजे पहिल्यांदा मी जसं तुम्ही आता सांगितलं 2005 माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्रीमध्ये झालं. नंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब केल्यानंतर कसं होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, का नाही निसर्गाशी रिलेटेड काहीतरी करू जेणेकरून पर्यावरण पण संतुलन राखलं जाईल, प्लस आपलं एक काहीतरी देणं लागतं आपण प्रत्येक
0: निसर्गाचं,
1: तर ते पण आपण कुठूनतरी परतफेड करू शकतो. म्हणून मग गार्डन बकेटची सुरुवात झाली. 2022 मी नर्सरी ओपन केली माझी नेरूळला आहे Sector 19. आणि एक असं होतं की आता आपण नर्सऱ्या बघतो पण मग ते आहे ते नॉन एज्युकेटेड लोक तसं करतात, पण आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय देऊ शकतो. कारण बिईंग अ एज्युकेटेड पर्सन आपण लोकांना एक कन्सल्टेशन किंवा प्रॉपर कशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता, कुठच्या पद्धतीची झाडं तुम्ही सिलेक्ट करू शकता ऍज पर युअर घरातल्या एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड किंवा काही असेल, तर ते आपण एक ऍडिशनल आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि क्वालिटी दिल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात.
0: येस, एक्झॅक्टली.
1: आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगनी आपल्याला कसं आहे माउथ पब्लिसिटीने आतापर्यंत आपला बिझनेस सुरू आहे आणि आपण स्कूल कॉलेजेसला पण आपण मेंटेनन्स देतो किंवा असे छोटे वर्कशॉप वगैरे घेतो जेणेकरून हा अवेअरनेस अजून स्प्रेड होईल आणि प्लांट्स किंवा जे म्हणतात एक व्यक्ती एक झाड पर्यावरण संतुलन
0: नक्कीच कारण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी कोविड हा जो आहे हा अगदी कठीण काळ फेस केलाय आणि त्यावेळेला जर कशाची कमतरता निर्माण झाली तर ती होती ऑक्सिजन आणि ब्लड आणि ऑक्सिजन निर्मिती ही होत नव्हती किंवा कमी होती आणि सध्या आपण बघतोय की झाडं कमी झाल्यामुळे ओझोन वायूचा थर जो आहे तो कुठेतरी पातळ झालाय मग त्यामुळे आपल्या पर्यावरणावरती जे काही ऱ्हास होतोय किंवा यावर्षीची गरमी यावर्षीचा उन्हाळा आपण बघितलाय काय आपण कोणत्या लेवलचा फेस केलाय तर या सगळ्यासाठी तुम्हाला काय वाटतंय झाडे कशी मदतशीर ठरू शकतात
1: आपण असं आता मुंबईसारख्या ठिकाणी मोठी मोठे फ्लॅट्स किंवा काही असं खूप रेअरच आहे पण ऍटलिस्ट तुम्ही इंडोर जसं आता मी त्या समोर एक प्लांट ठेवलाय हे तर खूप छोटं झाड आहे लो मेंटेनन्स आहे बिकॉज आजकाल लोकांची ती एक समस्या असते की आम्ही आता वर्किंग आहोत मग आम्ही कशी याची काळजी घ्यायची मग ते मरून जातात किंवा काही सुरुवात अशा छोट्या झाडांपासून करा जेणेकरून त्याचं मेंटेनन्स पण खूप कमी आहे प्लस त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत म्हणजे तुमच्या घरी एक पॉझिटिव्हिटी येते एक ग्रीन दिसत आहे म्हणजे रदर दॅन गोईंग फॉर आर्टिफिशियल प्लांट्स तुम्ही लाईव्ह प्लांट्स लावा ज्यांना अगदी आठवड्यातून 15 दिवसात एकदा पाणी येतं तरी पण ही झाडं सर्व्हाइव्ह होतात तुम्ही अशाने सुरुवात करा एक झाड लावा छोटंसं जेणेकरून तुम्ही पर्यावरणाचं संतुलनही राखू शकता प्लस तुमच्या घरामधलं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं आहे हा एकच मदत मेसेज
0: डेफिनेटली त्या व्यतिरिक्त मॅम म्हणजे आता मला जाणून घ्यायला म्हणजे मी खूप उत्सुक आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष आता ही नर्सरी सांभाळताय जेव्हा सुरुवात केली कारण आता तुम्ही नर्सरी फक्त झाडं तिथे ठेवली आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही झाडं देताय किंवा ती सेल करताय फक्त हाच पार्ट नाहीये अदर दॅन दिस तुम्ही खूप गोष्टी करताय म्हणजे मला प्लांट डे केअर हे तर मला कॉन्सेप्ट खूप कमाल आहे आणि मला सिरियसली ही गोष्ट तुमच्याकडून कळते मे बी मला माहीत नसेल किंवा मी त्या बाबतीत इतकी अवेअर नाहीये त्यामुळे की काय किंवा अजून बऱ्याचशाच लोकांना माहितीही नसेल माझ्यासारखे जे असतील की हा नाही माहिती आहे आम्हाला प्लांट डे केअर तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि कसा रिस्पॉन्स मिळत गेला प्लांट डे केअरच्या कॉन्सेप्टला
1: खूप चांगला ऍक्च्युली प्लांट डे केअर ही अशी सर्व्हिस आहे ना म्हणजे खूप लोकांचं असं एक असायचं की जेव्हा बाय करायला येतात तेव्हा की बाय तर आम्ही करतो पण मग आम्ही जेव्हा वेकेशनला जातो तेव्हा मग ती झाडं नाही जगत आहेत किंवा काही किंवा त्यांचं मग तेव्हा कसं करायचं मग ते इरिगेशन सिस्टीम वगैरे येते पण मग ते काही वेळा खर्चिक असतं तर लोकांना पैसे पण तेवढे नसतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे मग असं काय आहे मग त्याच्यानंतर मग ही अशी कन्सेप्ट प्लांट डे केअर जसं आपण मुलांना जेव्हा वर्किंग वुमेन्स आहेत ते जेव्हा जॉब करायचं तर मुलांना मग ठेवून जातात डे केअर मध्ये ठेवून मग वाय नॉट आपण असं काहीतरी चालू करू जेणेकरून तुम्ही प्लांट फॉर दॅट पर्टिक्युलर डे आपण मग त्यांना आपल्याकडे ठेवतो आणि जेव्हा मग तुम्ही आल्यानंतर आणि हे खूप मामूली ह्याच्यामध्ये आहे म्हणजे आपण फक्त ट्रान्सपोर्ट वगैरे कस्टमर बेअर करतो आणि प्लस आपण एक 40 रुपीज 50 रुपीज पर प्लांट फॉर 15 डेज वगैरे असे फक्त चार्जेस आहेत म्हणजे जर का तुम्ही 5 मिनिमम
0: आहेत
1: तर 5 × 5 तेवढे करूनच फक्त होणार तर आता मी तुम्हाला फर्टिलायझर्स देतो घालून ते घालतो प्लांटला प्लांटला प्रॉपर ट्रिमिंग मेंटेनन्स प्रॉपर होतो आणि मग नंतर आल्यानंतर परत आपण जेणेकरून तुमचे प्लांट्सही राहतात म्हणजे मरत नाही किंवा काही होत नाही आणि तुम्हाला पण तो एक आनंद जो असतो तो पण कायम राहू शकतो
0: एक्झॅक्टली
1: त्यामुळे आपण ते चालू केलं
0: खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम हे पण मला आता म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करताय प्रेरणा तुम्हाला कशी मिळत गेली कोणाकडून मिळत गेली की हा आपण असं करूयात किंवा फक्त नर्सरी सुरू न करता त्याच्यामध्ये इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात
1: ऍक्च्युली प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी सेल्फ ह्यानेच खरं जास्त थोडंफार झालं बिकॉज बिईंग अ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं होतं की आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये थोडं होतं की आपण जेव्हा जॉब करतो तेव्हा इट्स लाईक आपण दुसऱ्यासाठी करत असतो पण त्याचे आउटपुट म्हणा किंवा काही या गोष्टी आहेत जर आपण 30 मिनिटं स्वतःसाठी केली तर इट्स बेटर आहे की आपलं स्वतःच पण ग्रूमिंग पण होतं
0: एक्झॅक्टली
1: स्वतःची एक इम्प्रुव्हमेंट पण होते प्लस एक म्हणतात ना समाजाला काहीतरी परतफेड करण्याची पण गरज असते
0: संधी आणि ते
1: संधी मिळते कारण खूप जण म्हणतात की तुम्ही झाड लावताय खूप पुण्याचं काम करता बिकॉज आपण एक आणि म्हणतात ना एक तुमची इम्युनिटी पॉवर पण बुस्ट होते आपली स्वतःची पण
0: 100
1: आपण मातीमध्ये हात घालतो एक थोडेसे स्ट्रेस बुस्टिंग आहे सगळ्या गोष्टी
0: मन इतकं रमतं या सगळ्या गोष्टींमध्ये मला याविषयी यापेक्षा अजून जाणून घ्यायला आवडेल की कोणताही व्यवसाय असू दे तो सुरू करायचा म्हटला तर बऱ्याच डिफिकल्टीज येतात. आपण बाकीच्या व्यवसायांबद्दल जर बोलायचं गेलं तर मे बी काही व्यवसाय जे आहेत ते कमी जागेत सुरू होतात, किंवा काही व्यवसायांना अगदीच थोडीफार एखाद्या रेंटवरती आपण गाळा जरी घेतला तरी त्यामध्ये ते होऊन जातं. पण नर्सरी, त्यात तुमच्याकडे आहेत मोर दॅन 10,000 प्लांट्स, त्यात इतक्या सगळ्या झाडांची काळजी, त्यात मुळात मग प्रश्न येतो हवामान, ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांपासून त्यांचं व्यवस्थितरित्या संरक्षण, मग अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल, तर त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं आणि मुळात हा बिझनेस कसा सांभाळला, सुरुवातीच्या काळात कोणत्या कोणत्या अडचणी तुम्ही फेस केल्या?
1: फर्स्ट तर असं होतं की एक तर माझं हे होतं की नर्सरी जर ओपन करायची तर ती जागेवरतीच करायची, शॉपमध्ये नाही. बिकॉज शॉपमध्ये केल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स येतात, लिमिटेड स्टॉक आला,
0: बरोबर बरोबर,
1: लिमिटेड टाईप ऑफ प्लांट्स आले. बिकॉज तुम्ही नर्सरीच्या शॉपमध्ये असेल किंवा इनडोअर प्लांट्स तुम्ही जास्त ठेवू
0: शकता, आउटडोअर
1: नाही असताना ऊन लागत नाही, किंवा ठेवली तर खूप मामूली ठेवू शकता. त्या गोष्टी त्यांना जमीन जर जमिनीवरच ठेवायचं, जमिनीवर असेल तर मग प्लस आता ह्यांना जसं झाड आहे म्हणजे तर पाणी पाहिजे तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, ह्या गोष्टी जिथे आहेत तिथेच प्रॉपर. आणि थोडस म्हणतात ना की एक थोडं रेंजर वाला रस्ता पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर, असं नाही होत की नर्सरी तुम्ही कुठेतरी आड मार्गाला घातली आहे मग तिथे होत आहे, त्यामुळे त्या बेसिक नीड्स होत्या तर त्या समहाव फुलफिल झाल्या बाय ग्रेस ऑफ गॉड आणि नंतर आपण सुरू केला. फर्स्ट चॅलेंज तर हे असतं की तुम्हाला हे फिजिकल वर्क आहे त्याच्यामुळे एम्प्लॉई हवे तुमच्याकडे, इट्स नॉट इट्स अ टीम वर्क. कुठचाही बिझनेस म्हणा किंवा काही म्हणजे असं नाही की नर्सरी कुठचाही बिझनेस असेल तर टीम वर्क आलं त्याच्यामध्ये तुम्ही असं तर तुमच्यावर काही माणसं असतील तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, ग्रो होऊ शकता.
0: एक्झॅक्टली.
1: आणि माझं एक होतं की बिईंग अ महाराष्ट्रीयन बिईंग अ मराठी मला एम्प्लॉई पण मराठीच ठेवायचं
0: होतं,
1: मग त्याच्यामुळे माझ्याकडे आतापर्यंत मी असं एक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन किंवा युपी बिहार असे लोक नाट्य होते, त्यामुळे ते एक होतं. थोडस ती एक माझी खंत आहे की आपले लोक थोडं याच्याकडे कमीपणाने बघतात किंवा तेवढं नाही पुढे येत करण्यासाठी.
0: आय एम व्हेरी शॉक्ड की असं काय म्हणजे हे इतकं स्ट्रेस बस्टिंग आहे. मुळात तुम्ही घरामध्ये जरी तुम्ही एखादं ट्री प्लांटेशन करताय, झाडं लावताय, म्हणजे ज्यांना हे खरंच वाटतंय ना कुठेतरी त्यांनी खरंच झाडं लावून बघा यार कितीही.
1: आणि ऍक्च्युली असं नाही की तुम्ही नर्सरीतच त्यासाठी जॉब करायला पाहिजे, तुम्ही
0: करू शकता.
1: जेव्हा आपण वर्किंग असतो आणि समजा आपल्याला वीकली ऑफ एकच फक्त आहे संडे, तर तुम्ही ऍटलिस्ट संडेला झाडांना खत घाला, झाडांना पाणी घाला दिवसातून, ते खूप स्ट्रेस बस्टर आहे. आणि तुम्हाला जो वीकमध्ये जो तुम्ही थकता ना ते पूर्ण थकवा त्या एका एका कामामध्ये
0: निघून जातो. तुमचा वेळ आणि या सगळ्या गोष्टी खूप छान बनतात या. एक्झॅक्टली.
1: ते थोडंसं आहे, हे काही चॅलेंजेस आहेत म्हणजे एम्प्लॉईचे जास्त चॅलेंजेस आहेत. बाकी तर सगळ्या गोष्टी आता टू बी ऑनेस्ट की आपण जर बिझनेस करतोय म्हटल्यानंतर की आपण गिव्ह अप करणार असली आपली
0: हेच नाहीये
1: आपले हे
0: प्रेरणास्थान आहे. एक्झॅक्टली. क्या बात आहे श्रोते हो, आपल्या आजची मुलाखत जी आहे ती फार विशेष आहे कारण आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईशा कदम यांच्यासोबत हा दिलखुला संवाद साधत आहोत. त्यांची गार्डन बकेट नावाची ही आहे स्वतःची नर्सरी आहे आणि ही झाडं जी आहेत ती म्हणजे असं म्हणतात की सुरुवात जी आहे ती स्वतःपासून करावी आणि ही सुरुवात आपण करतोय तर मला असं वाटतंय शी इज द सोर्स पर्सन की हा तिकडून आपण कनेक्ट होऊ शकतो किंवा तिथून आपण सुरुवात करू शकतो. तर ईशा मॅडम सोबतच्या ह्या ज्या दिलखुलास गप्पा आहेत ही मुलाखत आहे ही अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन.

0: हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

0: नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुला संवाद साधत आहोत, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे. आणि ही नर्सरी अगदी छोटी किंवा अशीच फक्त सेलिंगसाठी असं ठेवलेलं असं काही नाहीये. नर्सरीच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या पद्धतीने त्यांनी निसर्गाविषयी म्हणा किंवा झाडांविषयी म्हणा पर्यावरणाविषयी म्हणा त्या जागरूकता निर्माण करण्याचं काम करतायत. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की सध्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे? म्हणजे आज आपण पाहतोय की सोशल मीडियामुळे का होईना जो तो आहे तो आपल्या घरात झाडं लावायला लागल्यात. घरांमध्ये म्हणा किंवा बाहेर वृक्षारोपणाचे बरेच कार्यक्रम होतात, तुम्ही यांना सुद्धा ट्री जे आहेत प्लांट्स आहेत ते प्रोव्हाइड करता, पण सध्या कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे?
1: सध्या इनडोअर प्लांट्सना जास्त मागणी आहे. जसं आता तुम्ही म्हटलं की कोरोनाने आपल्याला ऍक्च्युअली शिकवलं की झाडांचं किती महत्व आहे ते, बिकॉज ऑक्सिजनची कमतरता होतीये किंवा काही, आणि त्यावेळी ऑक्सिजन जास्त गरजेचा होता. तर मी इनडोअर प्लांट्समध्ये मोस्टली ऑक्सिजन रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची जास्त रिक्वायरमेंट आहे. आणि मला असं की स्नेक प्लांट झाला, अरिका पाम आहेत, असे काही प्लांट्स आहेत, किंवा ह्युमिडिटी आता वाढती आहे त्याच्यामुळे रबर प्लांट सारखे काही प्लांट्स आहेत, पीस लिली सारखे आहेत. काही लोक खूप असतात वास्तुशास्त्र वगैरे त्या गोष्टी खूप मानतात, त्याच्यामुळे वास्तुशास्त्र रिलेटेड काही आहेत प्लांट्स, प्रॉस्पेरिटीसाठी असेल किंवा पॉझिटिव्हिटीसाठी असेल, सक्सेससाठी आहेत. बिकॉज आजकाल लोकांना तरी त्या खूप इम्पॉर्टंट झाला आहे. आजकाल म्हणण्याच्या होतं, पण आता त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त झाला आहे. लोक आजकाल न्यूमरॉलॉजी वगैरे ह्या गोष्टी पण खूप मानतात, त्याच्यामुळे त्या रिलेटेड काही प्लांट्स असतील तर ते, त्यामुळे ह्या अशा रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची आजकाल मागणी खूप आहे. लँडस्केपिंगमध्ये म्हणाल तर आजकाल लोकांना खूप आउट ऑफ इंडिया जसं असतं लँडस्केपिंग किंवा काही, तर त्या पद्धतीचे कलरफुल तुमच्याकडे असावं म्हणून. आणि आजकाल बिल्डर सुद्धा इन्सिस्ट करतात की छोटं तरी एक लँडस्केपिंग तुमच्याकडे
0: असायला पाहिजे,
1: त्यामुळे तसे कलरफुल थोडेसे फोलिएजवाले प्लांट्स झाले किंवा काही फ्लावरिंग प्लांट्स झाले, तर अशा एक्झॉटिक प्लांट्सची पण खूप रिक्वायरमेंट आहे सध्या.
0: क्या बात आहे. या व्यतिरिक्त मॅम, तुमच्या नर्सरीमध्ये आताच आपण उल्लेख केला की 10,000 पेक्षा जास्त झाडं आहेत, जास्त रोपं आहेत, तर नर्सरीमध्ये आहेत ती झाडं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, म्हणजे आउटडोअर इनडोअर किंवा कशी झाडं आहेत, कशी रोपं आहेत?
1: आता आपल्याकडे आउटडोअर मध्ये सगळ्या प्रकारचे आहेत, जसं ऑक्सिजनचे आहे, ह्युमिडिटी झाले, वास्तुशास्त्रानुसार म्हणजे पॉझिटिव्हली प्रॉस्पेरिटी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू झाले. आउटडोअर प्लांट्स मध्ये आपण एक्झॉटिक प्लांट्स झाले किंवा मसाल्याचे पदार्थ, ऑल स्पाईस किंवा तमालपत्र वगैरे जी आहेत त्या प्रकारची झाडं आहेत. मोठे मोठे झाडांमध्ये आपण नारळापासून सगळे सुपारी वगैरे ती झाडं आहेत.
0: अरे वा, पण मग
1: मेडिसिनल प्लांट्स आहेत.
0: सॉरी टू डिस्टर्ब यू, बट मुंबई सारख्या ठिकाणी या झाडांना मागणी आहे?
1: आहे, जे अगदीच एन्थुजियास्टिक आहेत किंवा आजकाल खूपशा लोकांचे फार्म हाऊसेस आहेत पनवेलच्या बाहेर म्हणा किंवा इकडे पालघर वाडाच्या तिकडे वगैरे, ते लोक ह्या पद्धतीच्या खूप प्लांटेशन करतात. किंवा मोठ्या मोठ्या बिल्डर्स लँडस्केपिंग मध्ये पण अशी मोठी झाडं लागतात, म्हणजे नॉट मसाल्याचे वगैरे पण मग दुसऱ्या
0: म्हणजे काही शोकेसचे वगैरे झाडं जे आहेत जे बऱ्याच वेळेला बिल्डिंगच्या बाहेर किंवा इथे लावले किंवा काही, किंवा फ्लॉर्स फ्लॉर्स प्लांट जे आपले आहेत ते विविध फुलं झाडं
1: प्लांटचं पण एक सेक्शन ठेवलं. प्लस आपल्याकडे हर्ब्सचे प्लांट्स पण मिळतात, किंवा जर काही लोकांना प्लांटेशन रेडी प्लांट नको हवे असेल तर सीड्स आपण आपल्याकडे मिळतात, म्हणजे तुम्ही सो करून तुम्ही जे आनंद घेऊ शकता की ते कसे ग्रो
0: होतात.
1: ते सुद्धा आहे.
0: क्या बात आहे. आता तुम्ही हे सेक्शन सांगितल्यानंतर आय एम लाईक की वाव, मला लवकरात लवकर जाऊन नर्सरी व्हिजिट करायची आहे. कारण जसं की तुम्ही म्हणालात की यामध्ये शिक्षण किती मॅटर करतंय, आज यू बीइंग अन एज्युकेटेड नर्सरी फाउंडर किंवा मेकर, तुम्ही छान सेक्शन्स बनवलेले आहेत किंवा जे अगदीच हेल्दी प्लांट्स आहेत, जे मच निडेड प्लांट्स आहेत ते तुम्ही ठेवलेत, आणि हे खूप जास्त मला असं वाटतं की इंटरेस्टिंग आहे की फक्त बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलो तर फुलझाडं किंवा कॉमन काही प्लांट्स आहेत ते अवेलेबल मिळतात, सीझनल प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात, पण ह्या पलीकडे जाऊन जे आपण एक्झॅक्टली ट्री प्लांटेशन म्हणतो किंवा खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करायचं असेल तर ते कसं असेल, तर त्यासाठी तुम्ही फोकस्ड केलाय. आणि मला असं वाटतं की मी आज खूप मला लकी समजते किंवा आज पर्यावरण दिनानिमित्त मी तुमचे इंटरव्ह्यू घेते, कारण येस, या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. कारण बऱ्याच जणांना, म्हणजे मला झाडं लावायला आवडतात म्हणून मी जाते आणि मग छान कोणते तरी सीझनल झाडं घेऊन येते, पण या व्यतिरिक्त इन हाऊस झाडं म्हणा किंवा जसं तुम्ही आता मेडिकल मेडिसिनल प्लांटचा उल्लेख केला तर ती झाडं म्हणा, ही झाडं पण आपल्यासाठी खूप इम्पॅक्टफुल आहेत. पण मग तुम्हाला असलेली आवड, तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीतून जेव्हा करता, म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता, तर त्याचा इम्पॅक्ट मला असं वाटतं खूप जास्त येतो. मेडिसिनल प्लांट विषयी जाणून घ्यायला मला आवडेल. तुम्ही आता मसाल्याच्या काही झाडांचा, त्या पानांचा उल्लेख केलात, ते ठीक आहे की ते आपल्याकडे ते स्पिसेस आहेत आणि ते आपण करतो किंवा काय, पण मेडिसिनल प्लांट्स काळजी घेण्याच्या दृष्टीने कसं आहेत किंवा काय, त्यांना खूप जास्त केअर लागते किंवा ते कुठे आपण हे करू शकतो?
1: नाही असे नाही. आता जसं आपल्या गावी, आता तुम्ही अडुळशाचे झाडं वगैरे असतात, जेव्हा गावी तर सर्दी झाल्यानंतर मोस्टली लोक डॉक्टरकडे जात
0: नाही,
1: अडुळशाची पानं आणायचे, काढून त्याचा तो म्हणजे काढा करायचा आणि तोच प्यायचा, एक्सप्लोरंट सारखं काम करतं. इथे अडुळशाचं झाड आपल्याकडे आपण जागेअभावी म्हणा किंवा काही नाही लावत, पण ते झाड असं नाही की खूप मोठं म्हणजे वड पिंपळ सारखं होतं, ते छोटस श्रब सारखंच पण राहू शकतं जर आपण त्याला कटिंग केलं. तर त्यामुळे तशी आपल्याकडे झाडं आहेत जी तुम्हाला साध्या शुल्लक ह्याच्यासाठी पण युज करू शकतो आपण.
0: बरोबर.
1: तसं आहे ओव्याची झाडं आहेत. ओव्याचे झाडं तर तुम्ही फक्त त्याचं म्हणजे नुसतं भजी करण्यासाठी नाही, पण ते ऍज अ मॉस्क्युलर रेपेलंट पण काम करतात. म्हणजे त्याचा जो वास एवढा उग्र आहे तो लावल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मच्छर पण येण्याचं नाही येणार. आपल्याकडे मॉस्क्युलर रेपेलंट पण झाड आहेत, ओडोमास सारखे वगैरे, त्याच्या जे झाडांच्या ह्याने पण म्हणजे मॉस्किटो येत नाही. मेडिसिनल मध्ये अजून आपण चहाची पात आहे, हे बेसिकली काही या गोष्टी आहेत जे इझी टू ग्रो आहेत, इझी टू मेंटेन पण आहेत. इन्सुलिन प्लांट आहे ज्याच्या पानांचा उपयोग होतो. अजून असे बरेच आहेत म्हणजे काही.
0: क्या बात आहे, मला असं मी असं थोड्या वेळाने असं होईल की वाव तुम्ही सांगा, मला ऐकूनच इतकं छान वाटतंय. क्या बात आहे. मॅम या व्यतिरिक्त बऱ्याच आता असं झालंय की हवामानाचा बदल होतो आणि या बदलांचा हा नर्सरी व्यवसायांवरती काही परिणाम होतोय का किंवा काय, कशी काळजी?
1: असं असतं की रेनी सीझन मध्ये मोस्टली प्लांटेशन लोक करत नाही, किंवा असं होतं त्यामुळे रेनी सीझन मध्ये थोडा स्लॅक असतो आपला बिझनेस. किंवा समजा आता वेकेशन पिरियड असतो जेव्हा लोक खूप गावी जातात किंवा काही, त्यावेळी थोडा स्लॅक असतो. बट तो एक सायकल असतेच, प्रत्येक बिझनेसमध्ये असते. सेम इथे पण तेच होतं. पण मग मे एंडिंग म्हणा किंवा जूनच्या जेव्हा स्टार्टिंग डेज असतात तेव्हा लोक प्लांटेशन करायला लागतात. दिवाळीचे दिवस असतात तेव्हा लोक नवीन घराची सजावट करण्यासाठी तेव्हा प्लांटेशन करतात इनडोर प्लांट्स वगैरे. इट्स अ सायकल.
0: त्यामुळे म्हणजे त्यामुळे फ्लो आहे, एक तो फ्लो आहे. बरोबर. मॅम या व्यतिरिक्त मला खर तर पर्यावरण संरक्षणामध्ये नर्सरीची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे, काय वाटतं तुम्हाला?
1: मला असं वाटतं की पर्यावरणासाठी प्लांटेशन लावण्यासाठी तुम्हाला एक सोर्स पाहिजे कुठचा तरी. जसं बँका आहेत सोर्स ऑफ इन्कम, पैसे देण्यासाठी आहेत किंवा काही आहे, तसं प्लांट नर्सरीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला मल्टिपल व्हरायटीचे प्लांट्स मिळू शकतात जर कुणाला आवड असेल तसं. त्यामुळे नर्सरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ऍट वन प्लेस यू कॅन गेट मेनी व्हरायटीज ऑफ प्लांट्स.
0: बरोबर. मॅम या व्यतिरिक्त तुम्हीही पर्यावरण दिनानिमित्त काही वेगळे उपक्रम राबवताय, खरं तर मला त्याविषयी जाणून घ्यायचंय. कारण आपण मगाशीच उल्लेख केला की केवळ फक्त मी नर्सरी ओपन केली आणि मी फक्त बसलीय किंवा येणाऱ्यांना फक्त मी ते प्लांट सेल करते असं नाहीये, तर या पलीकडे जाऊन तुम्ही वेगळ्याच अनेक मोहीम राबवताय, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. पण इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आहे हा जागतिक पर्यावरण दिनाविषयी आहे आणि आज आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा आणि संवाद हा जो आहे आपला इथे सुरू आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगळ्या वेगळ्या मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा विशेष हा जो उपक्रम आहे, अर्थात विशेष कार्यक्रम जो आहे, हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आहे. आणि आपण या मुलाखतीमध्ये गार्डन बकेट ही नर्सरी ज्यांनी सुरू केली आणि गेली अनेक वर्ष या नर्सरीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेकांना झाडं ज्या देत आहेत, अनेकांना रोपं रोपटे देत आहेत, किंवा त्यांच्या नर्सरीमध्ये सुद्धा झाडं ज्या लावत आहेत, त्या ईशा कदम यांच्याशी आपण छान दिलखुला संवाद साधत आहोत. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी ब्रेकनंतर स्वागत करते आणि या मुलाखतीला सुरुवात करते. मॅम, मुलाखतीला पुढे सुरुवात करण्यापूर्वी मला मुळात हा प्रश्न आहे की आपण लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही सध्या काही उपक्रम तुम्ही सुद्धा करताय, पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही काही उपक्रम राबवणार आहात?
1: फिफ्थ आहे, उद्याच आहे एन्व्हायरमेंट डे, तर आपण त्यानिमित्त उद्या तर वर्किंग डे आहे त्याच्यामुळे तसं लोकांना नाही शक्य होते, पण संडेला आपण करतोय. आपल्या नर्सरीमध्ये आपण एक प्लांटेशन ड्राईव्ह ठेवलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लांट्स दिले जातील. आणि बेसिक कन्सेप्ट ही आहे की एक प्लांटेशन पण करा तुमच्या हाताने, तो एक आनंद पण तुम्हाला मिळेल, बिकॉज जागेअभावी काही लोक करू नाही शकत. आणि ते जे प्लांट आहे ते इट्स अ अडॉप्शन बेसिस, म्हणजे जर का फॉर एक्झाम्पल तुम्ही एक प्लांट लावताय, तुम्हाला त्याचं टॅग लावून दिलं जाईल त्या प्लांटला, प्लस तुम्ही केव्हाही वाटलं तर तुम्ही येऊन बघू शकता की माझं प्लांट कसं ग्रो होता येत आहे.
0: त्या बाबत
1: एक आहे, प्लस आपण एज्युकेशनल ट्रिप्स ठेवतो आपल्या नर्सरीमध्ये, नेचर ट्रेन सारखं छोट्या मुलांना येतात त्यांना आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सेक्शन असतं की ही झाडं आहेत, कारण मुलांना आजकाल सिलेबसमध्ये क्लाइंबर्स, क्रीपर्स, स्ट्रेट वाढणारे झाडं आहेत, स्टेम, लीव्ह वगैरे सगळ्या गोष्टी असतात, तर आपण थोडस एक एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे त्याची थोडी इन्फॉर्मेटिव्ह देतो त्यांना इन्फॉर्मेशन, जेणेकरून त्यांचं पण एज्युकेशन प्लस एक नेचरमध्ये जाण्यासाठी पण त्यांना एक हे मिळतं. किंवा योगा इन नेचर किंवा पंचतत्व का इम्पॉर्टंट आहे किंवा कसं आहे ते आपण नेचरमध्ये अशा पद्धतीचे आपण वर्कशॉप करतो नर्सरीमध्ये.
0: काय बात आहे, म्हणून म्हणाले ना की फक्त त्यांनी नर्सरी नाही ओपन केली आहे, नर्सरीच्या माध्यमातून असं नाही, एक मेन पॉईंट असतो आणि त्याला सबटायटल्स असतात किंवा सब पॉईंट्स असतात आपण असं म्हणूयात. तर हे मॅमचं तसं केलंय की मेन फोकस इज द नर्सरी आणि त्याच्यातून आपण काय अजून सब पॉईंट्स बनवू शकतो, तसं त्यांनी वेगवेगळे उपक्रम बनवलेले आहेत आणि हे खूप कमाल आहे. म्हणजे मी म्हणेन की तुम्ही, मी आता टोटली समजू शकते की तुम्ही स्वतःला किती बिझी ठेवलाय आणि स्वतःला बिझी ठेवून इतरांना आनंद कसा देता येईल हा तुमचा एक जो मेन फोकस आहे तोही मला याच्यातून दिसून येतोय. मॅम, या व्यतिरिक्त शाळा असतील, कॉलेजेस असतील, यांच्यासोबत काय तुम्ही काम करताय का?
1: हा, आपण जसं तुम्ही मगाशी म्हटलं, आपण सर्व्हिसेसमध्ये आपण मेंटेनन्सचे सर्व्हिस देतो, गार्डन मेंटेनन्सचे, म्हणजे सोसायटीज किंवा कॉलेज, स्कूल कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा गार्डन्स आहेत त्या मेंटेनन्ससाठी गार्डनर लागतो त्यांना. सध्या आपण अमिटी स्कूल जे आहे बेलापूरला तिथे आपला एक गार्डनर करतात, किंवा तशा आहेत एपीजी स्कूलमध्ये आपण करत होतो, असे काही स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपले गार्डनर जातात जे डेली बेसिसवरती जाऊन गार्डन मेंटेनन्सचे कामं करतात.
0: क्या बात आहे मॅम, खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण खरं तर प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबावं लागतं, म्हणून केवळ आजच्या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. फक्त महिला म्हणून हा जेव्हा तुम्ही व्यवसाय करताय, हा अनुभव तुमचा कसा राहिलेला आहे आणि महिला उद्योजिका म्हणून एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय, कसं वाटतंय, काय सांगाल आणि इतर महिलांना काय सांगाल?
1: खूप छान छान अनुभव आहे. विथ फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण एखादी महिला बाहेर पडते जॉबसाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी, जॉबसाठी पण एक असतं 9 to 5 केल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपते. जेव्हा जॉब व्यवसाय असतो तेव्हा 24/7 यू हॅव टू बी ऍक्टिव्ह फॉर एनी क्वेरी,
0: एक्झॅक्टली
1: काही असेल, काही रिक्वायरमेंट असेल, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिईंग अ फिमेल, ऍक्च्युली नर्सरी हा खूप डॉमिनेटिंग, वुमेन डॉमिनेटिंग आहे, त्याच्यामध्ये उभं राहायचं हा एक मोठा टास्क असतो, जो आत्ताच्या ह्या याच्यामध्ये होत आहे, म्हणजे समहाऊ मॅनेज केलाय आपण आणि आहोत आता, आपली नर्सरी सस्टेन झाली आहे, त्याच्यामुळे ते आहे. मी सांगेन लेडीजना की तुम्ही पुढे या, याच्यामध्ये खूप असं काही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या बेसवरती डिपेंड राहतं ते किती इन्व्हेस्टमेंट करायची कुठच्याही बिझनेससाठी, पण एक आहे जर करण्याची काही इच्छा असेल तर काही गोष्टी कमी नाही आहेत, म्हणजे फक्त आपल्या एक म्हणतात ना मनाची इच्छा पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठेही काहीही करू शकता, त्यामुळे आणि हा व्यवसाय आहे जो तुम्ही घरातूनही करू शकता. आजकाल लोक असं नाही की नर्सरी सेटअपच पाहिजे, आजकाल ट्रेडिंग बेसिसवरती पण होतात. जसं आपण पण आता थर्ड पार्टी म्हणून काम करतो, म्हणजे तुम्हाला जर का तसं कुणातरी पुढे यायचं असेल तर नक्कीच मी माझी नर्सरी म्हणून मी एक सपोर्ट करेन. बाबा तुम्ही पाच झाडं घेऊन जा, तुम्ही सेल करा, तुमचे काही असतील त्याच्यामुळे अर्निंग पण होऊ शकतं. त्यामुळे मी हेच म्हणेन महिलांना की म्हणजे इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी, ग्रॅप इट, कुठची पण अपॉर्च्युनिटी येते.
0: एक्झॅक्टली,
1: आणि करू शकतो आपण.
0: येस, क्या बात आहे. आणि मॅम, जाता जाता आज जागतिक पर्यावरण दिन आहे, काय सगळ्यांना मेसेज द्याल?
1: एक झाड एक व्यक्ती एक झाड, हेच मी सांगेन. बिकॉज आता पर्यावरणाला खूप त्याची गरज आहे. ऍटलिस्ट एका माणसानं एक झाड जरी लावलं तरी पण
0: हरितक्रांती घडेल,
1: क्रांती घडेल आणि खूप मोठा सपोर्ट होईल.
0: क्या बात आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो ईशा कदम यांना, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे आणि 10,000 पेक्षा जास्त प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे त्या ईशा कदम मॅडम करत आहेत. आणि मुळात झाडं लावणंच नाही तर त्यांचं संगोपन कसं करावं यासारख्या विविध गोष्टींवरती सुद्धा त्या ट्रेनिंग देतात किंवा त्यांचे वेगळे सेशन्स होतात, त्यांचे वेगळे वर्कशॉप होतात. तर आज आपण ईशा मॅडम त्यांच्याशी छान हा दिलेखुला संवाद साधला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही जर झाडप्रेमी असाल, तुम्हाला जर झाडं लावायला आवडत असेल तर नक्कीच गार्डन बकेट ही जी नर्सरी आहे ईशा मॅडम जी नेरूळ सेक्टर 19 मध्ये, तिला व्हिजिट करा. आणि अशाच मुलाखतीसाठी आणि अशाच चांगल्या गप्पांसाठी आणि अशाच कार्यक्रमांसाठी स्ट्रेट येऊन मी आरजे कोमल ईशा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात.

0: पूर्वज स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी अगदी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा. तुझ्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे. स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओमध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा आणि झुपझुप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं.
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडतं.
0: अरे वा बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनलवर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे.
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू.
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते म्हणजे ज्युनियर के जी ला असे मी तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून.
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं. मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही. तुझे बरेच मित्र मैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून.
1: हो झाले.
0: हा आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का.
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते.
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: वा वा वा मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं.
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते. आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळी कोकणीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छान करते.
1: खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: पण तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं.
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी नदी वगैरे असते.
1: हो नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी त्याच्याजवळ.
0: वा
1: खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील.
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते. मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचून
0: दाखवते.
1: आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घरात छंगणात दाखवली माय, भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी. गावाचे चित्र झाले खूप खूप छान. स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान.
0: वाव किती छान किती गोड. तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू. खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही. आता मला सांग युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला
1: होता. माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर. आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केला.
0: अच्छा
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं. तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची. बट तो व्हिडिओ खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ. तो खूप चांगला झालेला. तर तुझ्या माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने.
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं.
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय ते तिथे एक रिसॉर्ट होतं नेचर रेस्ट नावाने तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं. आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते.
0: वा वा वा किती छान. मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या हो की नाही. कोणाकोणाच्या घेतल्यास बरं.
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्यात पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांची घेतली आहे मी पहिली मुलाखत होती ती. आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली. उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं. आणि त्याचसोबत मी मृणाल गांधाळे आहे त्यांची घेतली आहे. त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहे त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल.
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते हो की
1: नाही.
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय. तुला मीडिया मध्ये जायचंय का.
1: नाही मला कलेक्टर बनायचंय.
0: बापरे करायचंय का बरं.
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली. फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं तर मला नाही आवडायला लागलं. तर ना मला एकदा स्वप्न आलेलं त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार.
0: अरे वा.
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं. मग हळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल. तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर.
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो की नाही. तू करणारच ना तू.
1: हो खूप अभ्यास करेल.
0: व्हेरी गुड. मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य नाही.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकता आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा, परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा, आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. शाळेतील शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहे. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: डब्ब्यावर मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल, हो की नाही?
1: हो आवडते.
0: पाणीपुरी, शेवपुरी, हो की नाही? आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका, हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? मी कोण पु ल देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो, मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची? मनाचे श्लोक म्हणते?
1: हा, मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते.
1: हो, आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शिक्षा
1: घरी अथर्व शिक्षक, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात. आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं, पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा. तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे, आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे, हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू वर्जन.
1: हा, तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवते. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, शशा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: वेरी गुड. एकमेकाचं काय अवघे धरू शिकवत हो की नाही. किती छान, किती गोड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराच्या अजिबातच भीती वाटत नाही हो की
2: नाही.
0: कारण आपले काही काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही, पण त्यांना स्वतःला जर मोबाईलवर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
2: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते. आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असतं. आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल तर जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठण तर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्कीच. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
2: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का?

अगदी छान, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलं, एकदम गोड. आणि मला सांग,

0: वाटतो की नाही, पण बाकी जास्त मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण गुरुप झोपून जायचो,

खूप खूप शुभेच्छा सुन्या, तू आलीस याबद्दल.

आपण ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे, कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवनातूनच. आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पाहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली. पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिले. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रह धरला. अशा प्रकारे 2 चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 मध्ये संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाममधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली 1 गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगरा एवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 पर्यंत कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 मध्ये बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि अॅग्रीकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागेपुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

0: होतं त्याविषयी बोलूया.
1: बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र. खरं तर गरज असंच म्हणावं लागेल. आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याच बरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झालीय. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसाय सुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ट पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल, तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेलेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेला पण आलेला आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही. करण्यात अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉ विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाहीये. पण तरीसुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झालंय. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोग वन हे पुस्तक डॉ विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक सुद्धा वाचण्याजोगं आहे. कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती. पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचंय, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांवर छान दिला खुला संवाद हा विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी मान्यवरांशी साधत असतो. आज आहे जागतिक पर्यावरण दिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाची आज ही विशेष मुलाखत आपण घेतोय आणि आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जिला झाडांवरती भरपूर प्रेम आहे आणि त्यांचा दिवस अगदी म्हणजे काय म्हणतात सूर्य डोक्यावर आला की त्यांचा दिवस जो सुरू होतो आणि दिवस संपतो तोही झाडांच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात. तर अशा आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ईशा कदम मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांचं BSc केमिस्ट्री झालं होतं, त्या कोकणातून बिलॉंग करतात आणि त्यांना गार्डनिंगची आवड सुद्धा होती आणि नंतर लग्नानंतर एक स्वतःचा काहीतरी बिझनेस असावा, व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांनी गार्डन बकेट नावाची स्वतःची नर्सरी सुरू केली, ज्या नर्सरीमध्ये आज 10,000 पेक्षा जास्त झाड आहेत. या व्यतिरिक्त ईशा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं किंवा त्यांच्या नर्सरी बद्दल जर सांगायचं झालं तर त्या गार्डन डेव्हलपमेंटसाठी काम करतात. गार्डन मेंटेनन्स जो रेसिडेंटल आणि काही कमर्शियल एरिया असेल त्याच्यामध्ये गार्डन्स मेंटेनन्स करण्याचं काम करतात. त्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळेला बऱ्याच इव्हेंटसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी झाडं जी आहेत ती रेंटवरती सुद्धा अवेलेबल करून देतात. त्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत बेबी डे केअर ऐकलेलं आहे, लहान बाळांसाठी जशी बाळांची काळजी घेतली जाते त्यासाठी आपले आई वडील बाळाला छान डे केअरमध्ये सोडून जातात. तसंच जर तुमचं होत असेल, अर्थात मी आता 4-5 दिवस सुट्टीवरती चाललोय की मग माझ्या बाळांचं अर्थात माझ्या झाडांची निगा कोण राखेल, तर अर्थात त्यासाठी प्लांट डे केअर म्हणून सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे आणि कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी सुद्धा प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा ज्यांचं झाडांवरती भरपूर प्रेम आहे अशा ईशा कदम मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर. तर खरं तर आजची मुलाखत जी आहे मॅम, आपण पर्यावरण दिवस साजरा करतोय आणि तुम्ही बीइंग अ फाउंडर ऑफ दिस नर्सरी एक मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय. म्हणजे पर्यावरणामध्ये जर निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर कुठेतरी वृक्षारोपण हे झालंच पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर ती सुरुवात तुमच्यापासून होते. तर खरं तर ही नर्सरीची सुरुवात अर्थात ही जी कॉन्सेप्ट होती, ही संकल्पना होती, ती तुम्हाला कशी सुचली आणि खरं तर नावच खूप सुंदर आहे गार्डन बकेट. तर हे कसं सुरू झालं गार्डन बकेट?
1: 2022 म्हणजे पहिल्यांदा मी जसं तुम्ही आता सांगितलं 2005 माझं एज्युकेशन BSc केमिस्ट्रीमध्ये झालं. त्यानंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब केल्यानंतर कसं होतं की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं, का नाही निसर्गाशी रिलेटेड काहीतरी करू जेणेकरून पर्यावरण पण संतुलन राखलं जाईल प्लस आपलं एक काहीतरी देणं लागतं आपण प्रत्येक
0: निसर्गाचं,
1: तर ते पण आपण कुठूनतरी परतफेड करू शकतो. म्हणून मग गार्डन बकेटची सुरुवात झाली. 2022 मी नर्सरी ओपन केली माझी नेरूळला आहे सेक्टर 19. आणि एक असं होतं की आता आपण नर्सऱ्या बघतो पण मग ते आहे ते नॉन एज्युकेटेड लोक तसं करतात, पण आपण त्याच्यापेक्षा वेगळं काय देऊ शकतो. पण बिईंग अ एज्युकेटेड पर्सन आपण लोकांना एक कन्सल्टेशन किंवा प्रॉपर कशा पद्धतीने तुम्ही झाडं लावू शकता, कुठच्या पद्धतीची झाडं तुम्ही सिलेक्ट करू शकता ऍज पर युअर घरातल्या एन्व्हायरमेंट किंवा काही असेल तर त्या आपण एक ऍडिशनल आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि क्वालिटी दिल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतातच.
0: येस, एक्झॅक्टली.
1: आणि तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंगनी आपल्याला तसंच आहे, माउथ पब्लिसिटीने आतापर्यंत आपला बिझनेस सुरू आहे आणि आपण स्कूल कॉलेजेसला पण आपण मेंटेनन्स देतो किंवा असे छोटे वर्कशॉप वगैरे घेतो जेणेकरून हा अवेअरनेस अजून स्प्रेड होईल. आणि प्लांट्स किंवा जे म्हणतात एक व्यक्ती एक झाड पर्यावरणाचं संतुलन राखू शकतो
0: नक्कीच. कारण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी कोविड हा जो आहे हा अगदी कठीण काळ फेस केलाय आणि त्यावेळेला जर कशाची कमतरता निर्माण झाली तर ती होती ऑक्सिजन आणि ब्लड. आणि ऑक्सिजन निर्मिती ही होत नव्हती किंवा कमी होती आणि सध्या आपण बघतोय की झाडं कमी झाल्यामुळे ओझोन वायूचा थर जो आहे तो कुठेतरी पातळ झालाय, मग त्यामुळे आपल्या पर्यावरणावरती जे काही ऱ्हास होतोय किंवा या वर्षीची गर्मी, या वर्षीचा उन्हाळा आपण बघितलाय काय आपण कोणत्या लेवलचा फेस केलाय, तर या सगळ्यासाठी तुम्हाला काय वाटतंय झाडे कशी मदतशीर ठरू शकतात?
1: आपण असं आता मुंबई सारख्या ठिकाणी मोठी झाड मोठे फ्लॅट्स किंवा काही असं खूप रेअरच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही इनडोअर जसं आता मी त्या समोर स्नेक प्लांट ठेवलाय हे तर खूप छोटं झाड आहे, लो मेंटेनन्स आहे. बिकॉज आजकाल लोकांची ती एक समस्या असते की आम्ही आता वर्किंग आहोत मग आम्ही कशी याची काळजी घ्यायची, मग ते मरून जातात किंवा काही. सुरुवात अशा छोट्या झाडांपासून करा, जेणेकरून त्याचं मेंटेनन्स पण खूप कमी आहे, प्लस त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत. म्हणजे तुमच्या घरी एक पॉझिटिव्हिटी येते, एक ग्रीन दिसत आहे. म्हणजे रादर दॅन गोईंग फॉर आर्टिफिशियल प्लांट्स, तुम्ही लाईव्ह प्लांट्स लावा, ज्यांना अगदी आठवड्यातून 15 दिवसात एकदा पाणी देतं तरी पण ही झाडं सर्व्हाइव्ह होतात. तुम्ही अशाने सुरुवात करा, एक झाड लावा छोटंसं, जेणेकरून तुम्ही पर्यावरणाचं संतुलनही राखू शकता, प्लस तुमच्या घरामधलं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं आहे. हा एकच मदत असेल मेसेज
0: डेफिनेटली. त्या व्यतिरिक्त मॅम, म्हणजे आता मला जाणून घ्यायला म्हणजे मी खूप उत्सुक आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष आता ही नर्सरी सांभाळताय, जेव्हा सुरुवात केली, कारण आता तुम्ही नर्सरी फक्त झाडं तिथे ठेवली आहेत आणि येणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही झाडं देताय किंवा ती सेल करताय, फक्त हाच पार्ट नाहीये, अदर दॅन दिस तुम्ही खूप गोष्टी करताय. म्हणजे मला प्लॅन डे केअर हे तर मला कॉन्सेप्ट खूप कमाल आहे, आणि मला सिरियसली ही गोष्ट तुमच्याकडून कळते. मे बी मला माहीत नसेल किंवा मी त्या बाबतीत इतकी अवेअर नाहीये, त्यामुळे की काय, किंवा अजून बऱ्याचशाच लोकांना माहितीही नसेल, माझ्यासारखे जे असेल की हा नाही माहिती आम्हाला प्लॅन डे केअर, तर ही कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली आणि कसा रिस्पॉन्स मिळत गेला प्लॅन डे केअरच्या कॉन्सेप्टला?
1: खूप चांगला. ऍक्च्युली प्लॅन डे केअर ही अशी सर्व्हिस आहे ना, म्हणजे खूप लोकांचं असं एक असायचं की जेव्हा बाय करायला येतात तेव्हा की बाय तर आम्ही करतो, पण मग आम्ही जेव्हा वेकेशनला जातो तेव्हा मग ती झाडं नाही जगत आहेत किंवा काही, किंवा त्यांचं मग तेव्हा कसं करायचं. मग ते इरिगेशन सिस्टीम वगैरे येते पण मग ते काही वेळा खर्चिक असतं, तर लोकांना पैसे पण तेवढे नसतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. मग असं काय आहे, मग त्याच्यानंतर मग ही अशी कन्सेप्ट प्लॅन डे केअर, जसं आपण मुलांना किंवा वर्किंग वुमन्स आहेत ते जेव्हा जॉब करायचं तर मुलांना मग ठेवून जातात डे केअर मध्ये ठेवून, मग वाय नॉट आपण असं काहीतरी चालू करू जेणेकरून तुम्ही प्लांट फॉर दॅट पर्टिक्युलर डे आपण मग त्यांना आपल्याकडे ठेवतो, आणि जेव्हा मग तुम्ही आल्यानंतर, आणि हे खूप मामूली ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे आपण फक्त ट्रान्सपोर्ट वगैरे कस्टमर बेअर करतं, आणि प्लस आपण एक 40 रुपीज 50 रुपीज पर प्लांट फॉर 15 डेज वगैरे असे फक्त चार्जेस आहेत. म्हणजे जर का तुम्ही पास्ट
0: खूप मिनिमम आहेत
1: तर 5 × 5 तेवढे करूनच फक्त होणार. त्यात आम्ही तुम्हाला फर्टिलायझर्स देतो घालून म्हणजे घालतो प्लांटला, प्लांटला प्रॉपर ट्रिमिंग मेंटेनन्स प्रॉपर होतो, आणि मग नंतर आल्यानंतर परत आपण जेणेकरून तुमचे प्लांट्सही रीच राहतात, म्हणजे मरत नाही किंवा काही होत नाही, आणि तुम्हाला पण तो एक आनंद जो असतो तो पण कायम राहू शकतो.
0: एक्झॅक्टली,
1: त्यामुळे आपण ते चालू केलं.
0: खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम हे, पण मला आता म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करताय, प्रेरणा तुम्हाला कशी मिळत गेली, कोणाकडून मिळत गेली की हा आपण असे करूयात, किंवा फक्त नर्सरी सुरू न करता त्याच्यामध्ये इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करूयात?
1: ऍक्च्युली प्रेरणा म्हणण्यापेक्षा मी सेल्फ ह्यानेच खरं जास्त थोडंफार झालं, बिकॉज बिईंग अ कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं होतं की आपण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एक थोडं होतं की आपण म्हणजे जेव्हा जॉब करतो तेव्हा इट्स लाईक आपण दुसऱ्यासाठी करत असतो, पण त्याचे आउटपुट म्हणा किंवा काही या गोष्टी आहेत, जर आपण 30 महिने स्वतःसाठी केली तर इट्स बेटर आहे की आपलं स्वतःचं पण ग्रुमिंग पण होतं.
0: एक्झॅक्टली,
1: स्वतःची एक इम्प्रुव्हमेंट पण होते, प्लस एक म्हणतात ना समाजाला काहीतरी परतफेड करण्याची पण गरज असते,
0: संधी आणि ती
1: संधी मिळते. कारण खूप जण म्हणतात की तुम्ही झाड लावताय खूप पुण्याचं काम करता, बिकॉज आपण एक आणि म्हणतात ना एक थोडीशी इम्युनिटी पॉवर पण बुस्ट होते आपली स्वतःची पण,
0: 100
1: आपण मातीमध्ये हात घालतो, एक थोडेसे स्ट्रेस बुस्टिंग आहे, सगळ्या गोष्टी आहे,
0: मन इतकं रमतं या सगळ्या गोष्टींमध्ये. मला याविषयी यापेक्षा अजून जाणून घ्यायला आवडेल की कोणताही व्यवसाय असू दे, तो सुरू करायचा म्हटला तर बऱ्याच डिफिकल्टीज येतात. आपण बाकीच्या व्यवसायांबद्दल जर बोलायचं गेलं तर मे बी काही व्यवसाय जे आहेत ते कमी जागेत सुरू होतात, किंवा काही व्यवसायांना अगदीच थोडीफार एखाद्या रेंटवरती आपण गाळा जरी घेतला तरी त्यामध्ये ते होऊन जातं, पण नर्सरी त्यात तुमच्याकडे आहेत मोर दॅन 10,000 प्लांट्स, त्यात इतक्या सगळ्या झाडांची काळजी, त्यात मुळात मग प्रश्न येतो हवामान, ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांपासून त्यांचं व्यवस्थितरित्या संरक्षण, मग अशा बऱ्याच समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं असेल, तर त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं आणि मुळात हा बिझनेस कसा सांभाळला, सुरुवातीच्या काळात कोणत्या कोणत्या अडचणी तुम्ही फेस केल्या?
1: फर्स्ट तर असं होतं की एक तर माझं हे होतं की नर्सरी जर ओपन करायची तर ती जागेवरतीच करायची, शॉपमध्ये नाही, बिकॉज शॉपमध्ये केल्यानंतर रिस्ट्रिक्शन्स येतात, लिमिटेड स्टॉक आला,
0: बरोबर
1: लिमिटेड टाईप ऑफ प्लांट्स आले, बिकॉज तुम्ही नर्सरी जेव्हा शॉपमध्ये असेल तेव्हा इनडोअर प्लांट्स तुम्ही जास्त ठेवू शकता,
0: आउटडोर नाही
1: असताना ऊन लागत नाही, किंवा ठेवली तर खूप मामूली ठेवू शकता. त्या गोष्टी त्यामुळे जमीन जर जमिनीवरच ठेवायचं, जमिनीवर असेल तर मग प्लस आता ह्यांना जसं झाड आहे म्हणजे तर पाणी पाहिजे तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, ह्या गोष्टी जिथे आहेत तिथेच प्रॉपर. आणि थोडंसं म्हणतात ना की एक थोडं रेलचेल वाला रस्ता पाहिजे, जेणेकरून तुमच्याकडे कस्टमर असं नाही होत की नर्सरी तुम्ही कुठेतरी आड मार्गाला घातली आहे आणि मग तिथे होत आहे. त्यामुळे त्या बेसिक नीड्स होत्या, त्या समहाव फुलफिल झाल्या बाय ग्रेस ऑफ गॉड. आणि नंतर आपण सुरू केला. फर्स्ट चॅलेंज तर हे असतं की तुम्हाला हे फिजिकल वर्क आहे, त्याच्यामुळे एम्प्लॉई हवे तुमच्याकडे. इट्स अ टीम वर्क. कुठचाही बिझनेस म्हणा किंवा काही, म्हणजे असं नाही की नर्सरी कुठचाही बिझनेस असेल तर टीम वर्क आलं त्याच्यामध्ये तुम्ही असाल तर तुमच्यावर काही माणसं असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, ग्रो होऊ शकता.
0: एक्झॅक्टली.
1: आणि माझं एक होतं की बिईंग अ महाराष्ट्रीयन, बिईंग अ मराठी, मला एम्प्लॉय पण मराठीच ठेवायचं
0: होतं
1: मग त्याच्यामुळे माझ्याकडे आतापर्यंत मी असे एक म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन किंवा युपी बिहार असे लोक नाट्य होते. त्यामुळे ते एक होतं, थोडस ती एक माझी खंत आहे की आपले लोक थोडं याच्याकडे कमीपणाने बघतात किंवा तेवढं नाही पुढे येत करण्यासाठी.
0: आय एम व्हेरी शॉक्ड की असं काय म्हणजे हे इतकं स्ट्रेस बस्टिंग आहे. मुळात तुम्ही घरामध्ये जरी तुम्ही एखादं ट्री प्लांटेशन करताय, झाडं लावताय, म्हणजे ज्यांना हे खरंच वाटतंय ना कुठेतरी त्यांनी खरंच झाडं लावून बघा यार कितीही.
1: आणि ऍक्च्युली असं नाही की तुम्ही नर्सरीतच त्यासाठी जॉब करायला पाहिजे, तुम्ही
0: करू शकता.
1: जेव्हा आपण वर्किंग असतो आणि समजा आपल्याला वीकली ऑफ एकच फक्त आहे संडे, तर तुम्ही ऍटलिस्ट त्या संडेला झाडांना खत घाला, झाडांना पाणी घाला दिवसातून, ते खूप स्ट्रेस बस्टर आहे. आणि तुम्हाला जो वीकमध्ये जो तुम्ही थकता ना, ते पूर्ण थकवा त्या एका एका कामामुळे निघून जातो.
0: तुमचा वेळ आणि या सगळ्या गोष्टी खूप छान मुवमेंट आहे या. एक्झॅक्टली.
1: ते थोडंसं आहे, हे काही चॅलेंजेस आहेत म्हणजे एम्प्लॉईचे जास्त चॅलेंजेस आहेत. बाकी तर सगळ्या गोष्टी आता टू बी ऑनेस्ट की आपण जर बिझनेस करतोय म्हटल्यानंतर की आपण गिव्ह अप करणारातली आपली
0: हेच नाही
1: आहे आपले प्रेरणास्थान.
0: एक्झॅक्टली. क्या बात आहे श्रोते हो, आपल्या आजची मुलाखत जी आहे ती फार विशेष आहे, कारण आज आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईशा कदम यांच्यासोबत हा दिलखुला संवाद साधत आहोत. त्यांची गार्डन बकेट नावाची ही आहे स्वतःची नर्सरी आहे. आणि ही झाडं जी आहेत ती म्हणजे असं म्हणतात की सुरुवात जी आहे ती स्वतःपासून करावी, आणि ही सुरुवात आपण करतोय तर मला असं वाटतंय शी इज द सोर्स पर्सन की हा तिकडून आपण कनेक्ट होऊ शकतो किंवा तिथून आपण सुरुवात करू शकतो. तर ईशा मॅडम सोबतच्या ह्या ज्या दिलखुलास गप्पा आहेत ही मुलाखत आहे ही अशीच सुरू राहणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आज आहे जागतिक पर्यावरण दिन. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुलास संवाद साधत आहोत, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे. आणि ही नर्सरी अगदी छोटी किंवा अशीच फक्त सेलिंगसाठी असं ठेवलेलं आहे असं काही नाहीये. नर्सरीच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या पद्धतीने त्यांनी निसर्गाविषयी म्हणा किंवा झाडांविषयी म्हणा पर्यावरणाविषयी म्हणा त्या जागरूकता निर्माण करण्याचं काम करतायत. मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की सध्या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे? म्हणजे आज आपण पाहतोय की सोशल मीडियामुळे का होईना जो तो आहे तो आपल्या घरात झाडं लावायला लागले. घरांमध्ये म्हणा किंवा बाहेर वृक्षारोपणाचे बरेच कार्यक्रम होतात, तुम्ही यांना सुद्धा ट्री जे आहेत प्लांट्स आहेत ते प्रोव्हाइड करता, पण सध्या कोणत्या प्रकारच्या झाडांना जास्त मागणी आहे?
1: सध्या इनडोअर प्लांट्सना जास्त मागणी आहे. जसं आता तुम्ही मगाशी म्हणाल की कोरोनाने आपल्याला ऍक्च्युली शिकवलं की झाडांचं किती महत्व आहे ते, बिकॉज ऑक्सिजनची कमतरता आता होतीये किंवा काही, आणि त्यावेळी ऑक्सिजन जास्त गरजेचा होता. तर मी इनडोअर प्लांट्समध्ये मोस्टली ऑक्सिजन रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची जास्त रिक्वायरमेंट आहे. आणि मला असं की स्नेक प्लांट झाला, अरिका पाम आहेत, असे काही प्लांट्स आहेत, किंवा ह्युमिडिटी आता वाढतीये आहे त्याच्यामुळे रबर प्लांट सारखे काही प्लांट्स आहेत, पीस लिली सारखे आहेत. काही लोक खूप आजकाल वास्तुशास्त्र वगैरे त्या गोष्टी खूप मानतात, त्याच्यामुळे वास्तुशास्त्र रिलेटेड काही आहेत प्लांट्स, प्रॉस्पेरिटीसाठी असेल किंवा पॉझिटिव्हिटीसाठी असेल, सक्सेससाठी आहेत, बिकॉज आजकाल लोकांना त्या खूप इम्पॉर्टंट झाला आहे. आजकाल म्हणण्याच्या होतं पण आता त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त झालाय. लोक आजकाल न्युमरॉलॉजी वगैरे ह्या गोष्टी पण खूप मानतात, त्याच्यामुळे त्या रिलेटेड काही प्लांट्स असतील तर ते, त्यामुळे ह्या अशा रिलेटेड जे प्लांट्स आहेत त्याची आजकाल मागणी खूप आहे. लँडस्केपिंग मध्ये म्हणाल तर आजकाल लोकांना खूप आउट ऑफ इंडिया जसं असतं लँडस्केपिंग किंवा काही, तर त्या पद्धतीचे कलरफुल तुमच्यापुढे असावं म्हणून, आणि आजकाल बिल्डर सुद्धा इन्सिस्ट करतात छोटं तरी एक लँडस्केपिंग तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यामुळे तसे कलरफुल थोडेसे फोलियजवाले प्लांट्स झाले किंवा काही फ्लावरिंग प्लांट्स झाले, तर अशा एक्झॉटिक प्लांट्सची पण खूप रिक्वायरमेंट आहे सध्या.
0: क्या बात आहे. या व्यतिरिक्त मॅम, तुमच्या नर्सरीमध्ये आताच आपण उल्लेख केला की 10,000 पेक्षा जास्त झाडं आहेत, जास्त रोपं आहेत, तर नर्सरीमध्ये आहेत ती झाडं कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, म्हणजे आउटडोअर इनडोअर किंवा कशी झाडं आहेत, कशी रोपं आहेत?
1: आता आपल्याकडे आउटडोअर मध्ये सगळ्या प्रकारचे आहेत, जसं ऑक्सिजन झालं, ह्युमिडिटी झाले, वास्तुशास्त्रानुसार म्हणजे पॉझिटिव्हली प्रॉस्पेरिटी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू झाले. आउटडोअर प्लांट्स मध्ये आपण एक्झॉटिक प्लांट्स झाले किंवा मसाल्याचे पदार्थ जे असतात, ऑलस्पाईस किंवा तमालपत्र वगैरे जी आहेत त्या प्रकारचे झाडं आहेत. मोठे मोठे झाडांमध्ये आपण नारळापासून सगळे सुपारी वगैरे ती झाडं आहेत.
0: अरे वा,
1: पण मग मेडिसिनल प्लांट्स आहेत.
0: सॉरी टू डिस्टर्ब यू, बट मुंबई सारख्या ठिकाणी या झाडांना मागणी आहे?
1: आहे, जे अगदीच एन्थुजियास्टिक आहेत किंवा आजकाल खूपशा लोकांचे फार्म हाऊसेस आहेत पनवेलच्या बाहेर म्हणा किंवा इकडे पालघर वाडाच्या तिकडे वगैरे, ते लोक ह्या पद्धतीचे खूप प्लांटेशन करतात, किंवा मोठ्या मोठ्या बिल्डर्सना लँडस्केपिंग मध्ये पण अशी मोठी झाडं लागतात, म्हणजे नॉट मसाल्याचे वगैरे पण मग दुसऱ्या पद्धतीने,
0: म्हणजे काही शोकेसचे वगैरे झाडं आहेत जे बऱ्याच वेळेला बिल्डिंगच्या बाहेर किंवा इथे लावले किंवा काही, किंवा फ्लॉर्स प्लांट्स आपले आहेत ते विविध फुलं झाडं,
1: मेडिसिनल प्लांटचं पण एक सेक्शन ठेवलं. प्लस आपल्याकडे हर्ब्सचे प्लांट्स पण मिळतात, किंवा जर का काही लोकांना प्लांटेशन रेडी प्लांट नको हवे असेल तर सीड्स आपण आपल्याकडे मिळतात, म्हणजे तुम्ही सो करून तुम्ही जे आनंद घेऊ शकता की ते कसे ग्रो
0: होतात,
1: ते सुद्धा आहे.
0: क्या बात आहे. आता तुम्ही हे सेक्शन सांगितल्यानंतर आय एम लाईक की वाव, मला लवकरात लवकर जाऊन नर्सरी व्हिजिट करायची आहे. कारण जसं की तुम्ही म्हणालात की यामध्ये शिक्षण किती मॅटर करत आहे, आज यू बिंग अन एज्युकेटेड नर्सरी फाउंडर किंवा मेकर, तुम्ही छान सेक्शन्स बनवलेले आहेत किंवा जे अगदीच हेल्दी प्लांट्स आहेत, जे मच निडेड प्लांट्स आहेत ते तुम्ही ठेवलेत, आणि हे खूप जास्त मला असं वाटतं की इंटरेस्टिंग आहे की फक्त बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलो तर फुल झाडं किंवा कॉमन काही प्लांट्स आहेत ते अवेलेबल मिळतात, सीझनल प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात, पण या पलीकडे जाऊन जे आपण एक्झॅक्टली ट्री प्लांटेशन म्हणतो किंवा खऱ्या अर्थाने वृक्षारोपण करायचं असेल तर ते कसं असेल, तर त्यासाठी तुम्ही फोकस्ड केलाय. आणि मला असं वाटतं की मी आज खूप मला लकी समजते किंवा आज पर्यावरण दिनानिमित्त मी तुमचा इंटरव्ह्यू घेते, कारण येस, या गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. कारण बऱ्याच जणांना म्हणजे मला झाडं लावायला आवडतात म्हणून मी जाते आणि मग छान कोणते तरी सीझनल झाडं घेऊन येते, पण या व्यतिरिक्त इन हाऊस झाडं म्हणा किंवा जसं तुम्ही आता मेडिकल मेडिसिनल प्लांट्सचा उल्लेख केला तर ती झाडं म्हणा, ही झाडं पण आपल्यासाठी खूप इम्पॅक्टफुल आहेत. पण मग तुम्हाला असलेली आवड, तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीतून जेव्हा करता, म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता, तर त्याचा इम्पॅक्ट हा मला असं वाटतं खूप जास्त येतो. मेडिसिनल प्लांट विषयी जाणून घ्यायला मला आवडेल. तुम्ही आता मसाल्याच्या काही झाडांचा त्या पानांचा उल्लेख केलात, ते ठीक आहे की ते आपल्याकडे ते स्पिसेस आहेत आणि ते आपण करतो किंवा काय, पण मेडिसिनल प्लांट्स काळजी घेण्याच्या दृष्टीने कसं आहेत किंवा काय, त्यांना खूप जास्त केअर लागते किंवा ते कुठे आपण हे करू शकतो?
1: असे नाही आहे. आता जसं आपल्या गावी, आता तुम्ही अडुळशाचे झाडं वगैरे असतात, जेव्हा गावी तर सर्दी झाल्यानंतर
0: हो
1: मोस्टली लोक डॉक्टरकडे जात
0: नाही,
1: कफ झाला अडुळशाचे पानं आणायचे काढून त्याचा तो म्हणजे काढा करायचा आणि तोच प्यायचा, असं एक एक्सप्लोरंट सारखं काम करतं. इथे अडुळशाचं झाड आपल्याकडे आपण जागे अभावी म्हणा किंवा काही नाही लावत, पण ते झाड असं नाही की खूप मोठं म्हणजे वड पिंपळ सारखं होतं, ते छोटस श्रब सारखंच पण राहू शकतं जर आपण त्याला कटिंग केलं. तर त्यामुळे तशी आपल्याकडे झाडं आहेत जी तुम्हाला साध्या म्हणजे शुल्लक ह्याच्यासाठी पण युज करू शकतो आपण.
0: बरोबर.
1: तसं आहे ओव्याची झाडं आहेत. ओव्याचे झाडं तर तुम्ही फक्त त्याचे म्हणजे नुसतं भजी करण्यासाठी नाही, पण ते ऍज अ मॉस्क्युलर रेपलंट पण काम करतं. म्हणजे त्याचा जो वास एवढा उग्र आहे तो लावल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मच्छर पण येण्याचं नाही येणार. आपल्याकडे मॉस्क्युलर रेपलंट पण झाड आहेत ओडोमास सारखे वगैरे, त्याच्या जे झाडांच्या ह्याने पण म्हणजे मॉस्क्युटो येत नाही. मेडिसिनल मध्ये अजून आपण चहाची पात आहे. बेसिकली काही या गोष्टी आहेत जे इझी टू ग्रो आहेत, इझी टू मेंटेन पण आहेत. इन्सुलिन प्लांट आहे ज्याच्या पानांचा उपयोग होतो. अजून असे बरेच आहेत म्हणजे काही.
0: क्या बात आहे. मला असं मी असं थोड्या वेळाने असं होईल की वाव तुम्ही सांगा, मला ऐकूनच इतकं छान वाटतंय. क्या बात आहे. मॅम या व्यतिरिक्त बऱ्याच आता असं झालंय की हवामानाचा बदल होतो आणि या बदलांचा हा नर्सरी व्यवसायांवरती काही परिणाम होतोय का किंवा काय, कशी काळजी?
1: असं असतं की रेनी सीझन मध्ये मोस्टली प्लांटेशन लोक करत नाही, किंवा असं होतं त्यामुळे रेनी सीझन मध्ये थोडा स्लॅक असतो आपला बिझनेस, किंवा समजा आता वेकेशन पिरियड असतो जेव्हा लोक खूप गावी जातात किंवा काही, त्यावेळी थोडा स्लॅक असतो. बट तो एक सायकल असतेच, म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये असते. सेम इथे पण तेच होतं, पण मग मे एंडिंग म्हणा किंवा जूनच्या जेव्हा स्टार्टिंग डेज असतात तेव्हा लोक प्लांटेशन करायला लागतात. दिवाळीचे दिवस असतात तेव्हा लोक नवीन घराची सजावट करण्यासाठी तेव्हा प्लांटेशन करतात इनडोअर प्लांट्स वगैरे. त्यामुळे इट्स अ सायकल.
0: त्यामुळे म्हणजे ते फ्लो आहे, एक तो फ्लो आहे. बरोबर. मॅम या व्यतिरिक्त मला खर तर पर्यावरण संरक्षणामध्ये नर्सरीची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे काय वाटतं तुम्हाला?
1: मला असं वाटतं की पर्यावरणासाठी प्लांटेशन लावण्यासाठी तुम्हाला एक सोर्स पाहिजे कुठचा तरी. जसं बँका आहेत ते सोर्स ऑफ इन्कम पैसे देण्यासाठी आहेत किंवा काही आहे, तसं नर्सरीमध्ये तुम्हाला एका ठिकाणी तुम्हाला मल्टिपल व्हरायटीचे प्लांट्स मिळू शकतात जर कुणाला आवड असेल तसं. त्यामुळे नर्सरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ऍट वन प्लेस यू कॅन गेट मेनी व्हरायटीज ऑफ प्लांट्स.
0: बरोबर. मॅम या व्यतिरिक्त तुम्हीही पर्यावरण दिनानिमित्त काही वेगळे उपक्रम राबवताय, खरं तर मला त्याविषयी जाणून घ्यायचंय. कारण आपण मगाशीच उल्लेख केला की केवळ फक्त मी नर्सरी ओपन केली आणि मी फक्त बसली आहे किंवा येणाऱ्यांना फक्त मी ते प्लांट सेल करते असं नाहीये, तर या पलीकडे जाऊन तुम्ही वेगळ्याच अनेक मोहीम राबवताय, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. पण इथे आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि आपला आजचा विशेष सेगमेंट आहे हा जागतिक पर्यावरण दिनाविषयी आहे आणि आज आपण ईशा कदम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा आणि संवाद हा जो आहे आपला इथे सुरू आहे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच छान वेगळ्या वेगळ्या मुलाखती घेत असतो आणि आपला आजचा विशेष हा जो उपक्रम आहे, अर्थात विशेष कार्यक्रम जो आहे, हा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आहे. आणि आपण या मुलाखतीमध्ये गार्डन बकेट ही नर्सरी ज्यांनी सुरू केली आणि गेली अनेक वर्ष या नर्सरीच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेकांना झाडं ज्या देत आहेत, अनेकांना रोपं रोपटे देत आहेत, किंवा त्यांच्या नर्सरी मध्ये सुद्धा झाडं ज्या लावतायत, त्या ईशा कदम यांच्याशी आपण छान दिलखुला संवाद साधत आहोत. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी ब्रेकनंतर स्वागत करते आणि या मुलाखतीला सुरुवात करते. मॅम, मुलाखतीला पुढे सुरुवात करण्यापूर्वी मला मुळात हा प्रश्न आहे की आपण लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तुम्ही सध्या काही उपक्रम तुम्ही सुद्धा करताय, पर्यावरण दिनानिमित्त तुम्ही काही उपक्रम राबवणार आहात?
1: आता 5th आहे, उद्याच आहे एन्व्हायरमेंट डे, तर आपण त्यानंतर उद्या तर वर्किंग डे आहे त्याच्यामुळे तसं लोकांना नाही शक्य होते, पण संडेला आपण करतोय. आपल्या नर्सरीमध्येच आपण एक प्लांटेशन ड्राईव्ह ठेवलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला प्लांट्स दिले जातील. आणि बेसिक कन्सेप्ट ही आहे की एक प्लांटेशन पण करा तुमच्या हाताने, तो एक आनंद पण तुम्हाला मिळेल, बिकॉज जागेअभावी काही लोक करू नाही शकत. आणि ते जे प्लांट आहे ते इट्स अ अडॉप्शन बेसिस, म्हणजे जर का फॉर एक्झाम्पल तुम्ही एक प्लांट लावताय, तुम्हाला त्याचं टॅग लावून दिलं जाईल ते प्लांटला, प्लस तुम्ही केव्हाही वाटलं तर तुम्ही येऊन बघू शकता की माझं प्लांट कसं ग्रो होता येत
0: आहे. क्या बात
1: है, एक आहे. प्लस आपण एज्युकेशनल ट्रिप्स ठेवतो आपल्या नर्सरीमध्ये, नेचर ट्रेल सारखं. छोट्या मुलांना येतात त्यांना आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सेक्शन असतं की ही झाडं आहेत, कारण मुलांना आजकाल सिलेबसमध्ये क्लाइंबर्स, क्रीपर्स, स्ट्रेट वाढणारे झाडं आहेत, स्टेम, लीव्ह वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर आपण थोडस एज्युकेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्याची थोडी इन्फॉर्मेटिव्ह देतो त्यांना इन्फॉर्मेशन, जेणेकरून त्यांचं पण एज्युकेशन प्लस एक नेचरमध्ये जाण्यासाठी पण त्यांना एक हे मिळतं. किंवा योगा इन नेचर किंवा पंचतत्व का इम्पॉर्टंट आहे किंवा कसं आहे ते आपण नेचरमध्ये अशा पद्धतीचं आपण वर्कशॉप करतो नर्सरीमध्ये.
0: काय बात आहे, म्हणून म्हणाले ना की फक्त त्यांनी नर्सरी नाही ओपन केली आहे, नर्सरीच्या माध्यमातून असं नाही, एक मेन पॉईंट असतो आणि त्याला सबटायटल्स असतात किंवा सब पॉईंट्स असतात आपण असं म्हणूयात. तर हे मॅमचं तसं केलंय की मेन फोकस इज द नर्सरी आणि त्याच्यातून आपण काय अजून सब पॉईंट्स बनवू शकतो, तसं त्यांनी वेगवेगळे उपक्रम बनवलेले आहेत आणि हे खूप कमाल आहे. म्हणजे मी म्हणेन की तुम्ही, मी आता टोटली समजू शकते की तुम्ही स्वतःला किती बिझी ठेवलाय आणि स्वतःला बिझी ठेवून इतरांना आनंद कसा देता येईल हा तुमचा एक जो मेन फोकस आहे तोही मला याच्यातून दिसून येतोय. मॅम, या व्यतिरिक्त शाळा असतील, कॉलेजेस असतील, यांच्या सोबत काय तुम्ही काम करताय का?
1: हा, आपण जसं तुम्ही मगाशी म्हटलं, आपण सर्व्हिसेसमध्ये आपण मेंटेनन्सचे सर्व्हिस देतो, गार्डन मेंटेनन्सचे, म्हणजे सोसायटीज किंवा कॉलेज, स्कूल कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा गार्डन्स आहेत त्या मेंटेनन्ससाठी गार्डनर लागतो त्यांना. सध्या आपण अमिटी स्कूल जे आहे बेलापूरला तिथे आपल्या गार्डनर करतात, किंवा तशा आहेत एपीजी स्कूलमध्ये आपण करत होतो, असे काही स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये आपले गार्डनर जातात जे डेली बेसिसवरती जाऊन गार्डन मेंटेनन्सची कामं करतात.
0: क्या बात आहे मॅम, खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण खरं तर प्रत्येक गोष्टीला कुठेतरी थांबावं लागतं, म्हणून केवळ आजच्या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. फक्त महिला म्हणून हा जेव्हा तुम्ही व्यवसाय करताय, हा अनुभव तुमचा कसा राहिलेला आहे आणि महिला उद्योजिका म्हणून एक काही

0: काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय, कसं वाटतंय, काय सांगाल आणि इतर महिलांना काय सांगाल?
1: खूप छान छान अनुभव आहे. विथ फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण एखादी महिला बाहेर पडते जॉबसाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी, जॉबसाठी पण एक असतं 9 to 5 केल्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपते. जेव्हा जॉब व्यवसाय असतो तेव्हा 24/7 यू हॅव टू बी ऍक्टिव्ह फॉर एनी क्वेरी,
0: एक्झॅक्टली
1: काही असेल, काही रिक्वायरमेंट असेल, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिईंग अ फिमेल, ऍक्च्युली नर्सरी हा खूप डॉमिनेटिंग, वुमेन डॉमिनेटिंग आहे, त्याच्यामध्ये उभं राहायचं हा एक मोठा टास्क असतो. जो आत्ताच्या ह्या ह्याच्यामध्ये होत आहे, म्हणजे समहाऊ मॅनेज केलाय आपण आणि आहोत, आता आपली नर्सरी सस्टेन झाली आहे, त्याच्यामुळे ते आहे. मी सांगेन लेडीजना की तुम्ही पुढे या, त्याच्यामध्ये खूप असं काही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या बेसवरती डिपेंड राहतं ते किती इन्व्हेस्टमेंट करायची कुठच्याही बिझनेससाठी. पण एक आहे, जर करण्याची काही इच्छा असेल तर काही गोष्टी कमी नाही आहे, म्हणजे फक्त आपल्या एक म्हणतात ना मनाची इच्छा पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठेही काहीही करू शकता. त्यामुळे आणि हा व्यवसाय आहे जो तुम्ही घरातूनही करू शकता. आजकाल लोक असं नाही की नर्सरी सेटअपच पाहिजे, आजकाल ट्रेडिंग बेसिसवरती पण होतात, जसं आपण पण आता थर्ड पार्टी म्हणून काम करतो. म्हणजे तुम्हाला जर का तसं कुणातरी पुढे यायचं असेल तर नक्कीच मी माझी नर्सरी म्हणून मी एक सपोर्ट करेन. बाबा तुम्ही 5 झाडं घेऊन जा, तुम्ही सेल करा, तुमचे काही असतील त्याच्यामुळे अर्निंग पण होऊ शकतं. त्यामुळे मी हेच म्हणेन महिलांना की म्हणजे इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी, ग्रॅब इट, कुठची पण अपॉर्च्युनिटी येते.
0: एक्झॅक्टली,
1: आणि करू शकतो आपण
0: कोणी. येस, क्या बात आहे. आणि मॅम, जाता जाता आज जागतिक पर्यावरण दिन आहे, काय सगळ्यांना मेसेज द्याल?
1: एक झाड एक व्यक्ती एक झाड, हेच मी सांगेन. बिकॉज आता पर्यावरणाला खूप त्याची गरज आहे. ऍटलिस्ट एका माणसानं एक झाड जरी लावलं तरी पण
0: हरितक्रांती घडेल,
1: क्रांती घडेल आणि खूप मोठा सपोर्ट होईल.
0: क्या बात आहे. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो ईशा कदम यांना, ज्यांची गार्डन बकेट नावाची नर्सरी आहे आणि 10,000 जास्त प्लांट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी सुद्धा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे ते ईशा कदम मॅडम करत आहेत. आणि मुळात झाडं लावणंच नाही तर त्यांचं संगोपन कसं करावं यासारख्या विविध गोष्टींवरती सुद्धा त्या ट्रेनिंग देतात किंवा त्यांचे वेगळे सेशन्स होत आहेत, त्यांचे वेगळे वर्कशॉप होतात. तर आज आपण ईशा मॅडम त्यांच्याशी छान हा दिलेखुला संवाद साधला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही जर झाडप्रेमी असाल, तुम्हाला जर झाडं लावायला आवडत असेल तर नक्कीच गार्डन बकेट ही जी नर्सरी आहे ईशा मॅडमची नेरूळ सेक्टर 19 तिला व्हिजिट करा. आणि अशाच मुलाखतीसाठी आणि अशाच चांगल्या गप्पांसाठी आणि अशाच कार्यक्रमांसाठी स्ट्रेट येऊन मी आरजे कोमल ईशा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार, हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजची साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो, आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी, आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा, आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये, आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये, की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या

साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत, त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं, याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती, अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं, मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही, तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार

न करता किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत, आपल्या या गोष्टी जुळत आहेत, केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर, या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात. शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाही. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी संपत्ती नोकरी उंची राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण घर सांभाळणं तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात नातेवाईकांमध्ये वावरताना समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे ती अशीच आहे तिला असं असायला हवं होतं म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मांडण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात. अगदी उतार वयातही आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुणदोषासह स्वीकारणं तर नाहीच
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदरभाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहित धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी, राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं, आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर, बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला. काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व. त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक मधला पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या

मूर्ती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये दुसरे मंदिर म्हणजे थेऊर. अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वाभिमुख व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरमुखी असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर 3 बाजूंना 3 कोनाड्या 3 छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाकात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी बसेईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. थेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराविदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखी गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमचं सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक म्हणला पाचवा.

तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरपासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकडपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. अष्टविनायकाच्या 8ही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे अहिल्यानगर रायगड या 3 जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात खडकात कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे. सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा

येथे आहे. बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे. वरद विनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे. चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा. गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा. विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा. महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील 8 गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाडे आहेत. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

अवाति महसुर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागा

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात. त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे 8 गणपती. महाराष्ट्रातील 8 स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या 8 मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे 8 गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते. त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या 8ही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचरण 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमाने 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तू विशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्या सोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तू विशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तू शैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
2019 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्रीराम जय राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सिया रामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सिया रामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सिया रामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत अशी ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदिशंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिकमठ किंवा शारदामठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराखंड राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली. पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्री कृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबादेवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्तथरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिव मंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदि गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. त्याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे. त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोहोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोहोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोहोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे इथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सणक, सनदक, सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया वरुणाचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य

देवालयाला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. या खेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी आंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंख नारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंख नारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंख नारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्र किनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरम खानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटेच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरम खानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरम खानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरम खान मेडेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंकले असताना पिरम खानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरम खानच्या जागी बुरान खानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरान खानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अबिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजीअप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराण खानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराण खान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे.
या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी ह्या ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80 हजार होऊन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला.
किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता, त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. कडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणापासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजित गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे 9 ते 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले.
चिवला बीच या ठिकाणी वाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरेनियर याने 1650 मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3ही युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला.
सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन ह्या आपल्या किल्ल्याची भेट घेऊ शकता.

पुढचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर पाश्चामत्यासी वधुनी सिंधु उदरी बांधा करे रंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पासाविजी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुटा बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशन पासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस एसटी बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या सकाळी 6 ते दुपारी 12:30 तर संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते. समुद्र किनाऱ्यावर सुरुची बणी आणि फळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.

0: प्रेक्षक हो आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस. दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्या ना तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचंय ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली आहे म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर म्हणजे आयडिया आली की काहीतरी करूया घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी बहीण माझा भाऊ आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया स्टार्टअप करूया इन्स्टावर काय होईना तो करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली लोगो बनवला मग नंतर हळूहळू मग व्हिडिओ वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं
0: इन्स्पिरेशन रिस्पॉन्स.
2: मग स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत अजून व्हरायटीज आणा ऑक्टोबर्स किचन्स अँड फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
0: अच्छा.
2: तसेच आम्ही मग अजून अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज रुया कॉलेज जय हिंद कॉलेज स्टॉल सेटअप केली.
0: प्रेक्षक तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेलंय स्वतःला आणि किती बघू काय बघू इथे छान ही म्हणाली जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत. हो दाखव तू. येस येस.
1: रोजेस आहे.
0: रोजेस पण बनवले आहेत. किती
1: मोस्टली कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्ती बरोबर.
1: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही तोरण असेल परत आजकाल बायकांना लागतात ना काय बोलतात
0: टेबल क्लॉथ टेबल क्लॉथ असेल आणि फुलं मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात वॉशेबल युजफुल पण आहे आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं तर म्हणून मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमचे ह्याच्यामुळे जातात.
0: मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो मग ती खरी फुलं आपण गेलो गेलो की ती महाग पण आहेत फुलं ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता, किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फूल आहे, पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्याला फार असं छान वाटेल. कारण हे लाईफ लाँग आहे तुमचं, म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं, तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत, कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: डेझी हा पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमचे कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे.
0: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही, पण करता करता येईल, ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचं आहे त्यांना?
1: नक्की.
2: टाइम कन्झ्युमिंग आहे, पण ते न्यू न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये अशी वेगळी झाले युनिक पॅटर्न आहे. कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकल्या, आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात वगैरे, ते ऑनलाइन वरनं पण शिकलो, युट्यूब
0: अच्छा
2: शिकवतो, त्याच्यावरनं पण बघतो. आणि आता हे जे रोजेस केले, बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवले,
0: अच्छा
2: ते पण खूप सपोर्टिव्ह.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचीज, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता, बरोबर? आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी तो स्टॉल लावलाय, आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केट.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदी बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते, आणि माझा भाऊ आहे
0: करते, ती चांगलं सांगते, रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे, म्हणजे एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवलमध्ये आहे, आणि कस्टमाइज आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. हा तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे येतात. आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं, जे
0: एकच आहे, त्यात मल्टी कलर बरोबर.
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं
0: बिझनेस, युनिक असलं पाहिजे,
1: युनिक असलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाहीत असं चालेल. तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनून व्हायरल करूया, आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला, वडाळ्याला. हा पहिला स्टॉल आमचा एकूणता एकदा होता पहिला, म्हणजे नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, ते बोलले की अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टीसिपेट करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोर तर त्यांना असं वाटतं की तुम्ही अजून ग्रोथ केली की एक लोकांना पण चांगलं भेटेल, की तुम्ही अजून वाढलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं, आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा साखर पुडा असतो, त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात, कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात, जसे टोट बॅग्स पण असतात
0: आमच्याकडे,
2: सनफ्लावर्स मध्ये,
0: बॅग्स आणल्या
1: बनवायला टाइम लागतो, वन वीक लागतो बनवायला, एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणार आहे, आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट, पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता, परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जातं.
0: अच्छा,
1: असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना, डायरेक्ट करून देणं, नीट करून देणं हे महत्त्वाचं,
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात, किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता?
1: हो, एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय, आणि कुठे
2: भांडुपला पण केलंय. आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल,
0: अच्छा,
2: तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला, पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला, त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात
2: करून, आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा, तर त्यांचे जे ऑफिस कलिग वगैरे ते खूप घेतात करून, मग त्यावरती रिस्पॉन्स भेटला की किती प्रॉडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा, तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
1: म्हणजे
0: ते एक दडपण असतं ना, आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात, तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं, माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता 1 इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना,
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय, थोडं थोडं डिवाइड करून घेतो, नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी, त्यांना 5 महिने लागले करायला, पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम
2: टीम, गावी 1-2 महिने आम्ही शिकलो, आणि मग नंतर आम्ही डिसाइड केलं तिघा मिळून भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाइड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची, त्याच्यावर भाव काम करतोय, तर ते हळूहळू होणारच आहे, तर तुम्ही बघत राहा
0: इन्स्टा चॅनलला. क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल, आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो, त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया, आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय, कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं. भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात. पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते हा वाला, हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात त्याला.
0: ट्युलिप ब्रेसलेट.
1: हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणारे मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलंय. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स पण आहेत, कलर्स कॉम्बिनेशन. आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी, आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो. आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं तर आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे, एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि कॉलेज वगैरे कॉलेज डे असतो, मॉर्निंग असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने राधा आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवशाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन्स नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायचं,
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिॲक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील, की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते, पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतलेत आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, त्या लकी पण असं वाटत. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांनाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्कीच आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि त्या अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो
2: मच फॉर इन्व्हायटिंग आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करायला.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.
2: थँक्यू.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सार पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपया शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू असशील? राजा निचल, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजे, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारली, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते, विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतकंच दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्ध करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर आवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थाणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे, भोपळीचा पाला, भेंडी.

परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हा, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता? वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्हीही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं, परंतु आता काय बोलून. आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे. त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: सारेगामा कालवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा।

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांदेव यांच्या सहवासातून चांदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाओ असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेली. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहे, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामच्या या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अब्रूचे धिंडवडे ही कथा सादर करणार आहे. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4000 त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यांदेखत अब्रूचे धिंडवडे होणार ना. या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला होता व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलकी वाजवे. दुसऱ्यांच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात, त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार ढुम ढुम ढुम असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळात सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले, शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या ढुम ढुम ढुम करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात, का ग असे म्हणता? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग आई? आई, काय ग झाले असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी धरून आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. माय लेकरे शोकसागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हात पाय धू, आज राधाताईकडे जेवायला जा, इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार, तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण दुःख व संपूर्ण सुख दोन्ही कळली पाहिजे. अमावास्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच, मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले.
आम्हाला रहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आई जवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होतीये ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे. श्यामची आई पुस्तकातील अब्रूचे धिंडवडे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी मृदुला भावे, तुमची रजा.

0: लागेल का? कसं ढोलक फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हांडसा गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा
2: काय रे होना?
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या.
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय.
1: पुराणातलं नव्हे. त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिला. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या

सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि

0: रेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असती. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिके